सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 13 आश्विन शक 1948 दिनांक 5 ऑक्टोबर 2026। श्रोते हो, सकाळचे 5:57 झाले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं।

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: ही माणसं आपलं अहित करणाऱ्यांच्या देखील हितासाठी तळमळत असतात. अशाच व्यक्तींना आपण संत महात्मा या उपाधींनी ओळखतो. या विभूतींचा स्वभाव आपल्या ओवीमध्ये माऊलींनी दृष्टांतासहित सांगितलेला आहे. जो खंडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्षू दे जैसा. अर्थात संत महात्म्यांचा स्वभाव कसा असतो हे स्पष्ट करताना माऊली म्हणतायत की वृक्षाला नष्ट करण्यासाठी त्याच्यावर कुराडीचे घाव घालणारा किंवा त्या झाडाची लागवड करणारा अशा दोघांनाही ते झाड सावलीच देत असतं. त्याप्रमाणे साधू देखील आपलं अहित करणाऱ्यांचं देखील हितच करत असतात. सुदैवानं महाराष्ट्राला अशा महापुरुषांची दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळंच महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, संत नामदेव, संत चोखामेळा अशा कितीतरी संतांची यादी आपल्याला सांगता येईल. ज्ञानेश्वरांना लोकांनी वाळीत टाकलं, वेळेवर भिक्षा देखील दिली नाही. उलट मिळालेली भिक्षा त्यांनी मातीत मिसळवून टाकली. तरीही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी अशाच लोकांसाठी पसायदान मागितलं. तुकाराम महाराजांची गाथा लोकांनी इंद्रायणीत बुडवली, त्यांना काट्यांच्या फरोळ्यांनी मारहाण केली, तरीही त्यांचा तुकाराम महाराजांनी शेवटी उद्धारच केला. नामदेवरायांना देखील पंढरपुरातील लोकांनी हिणवलं, तरीही नामदेवरायांनी त्यांच्या कल्याणाचीच मागणी पांडुरंगाकडे केली. आपल्याला त्रास देणाऱ्यांना शिक्षा करणाऱ्यांची शक्ती या व्यक्तींजवळ नव्हती असं देखील आपल्याला म्हणता यायचं नाही. फक्त क्षमाशील वृत्तीमुळेच त्यांनी या लोकांना क्षमा केली. येशू ख्रिस्तांना जेव्हा सुळावर लटकवण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रभूला हे देवा यांचं कल्याण कर असंच मागणं मागितलं. या प्रसंगी पुराणातली दधीची ऋषींची कथा आठवते. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ही कथा आलेली आहे. दधीची ऋषी हे देवतांमधील अश्विनी कुमारांचे गुरु होते. अश्विनी कुमारांना विद्या देण्यापूर्वी इंद्राने दधीची ऋषींना धमकावले की तुम्ही जर या अश्विनी कुमारांना विद्या दिली तर मी तुमचा शिरच्छेद करीन. इंद्राच्या या धमकीनं दधीची मात्र मुळीच घाबरले नाहीत. त्यांनी स्पष्ट शब्दात इंद्राला सांगितलं की विद्यादान देणं हे माझं परम कर्तव्य आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी मागेल त्याला विद्यादान देईल. इंद्र हे ऐकून रागारागानं निघून गेला. नंतर अश्विनी कुमार विद्याध्ययन करण्यासाठी दधीची ऋषींकडे आले. इंद्रानं दिलेल्या धमकीबद्दल त्यांना समजलं तेव्हा त्यांनीच दधीची ऋषींना आश्वासन दिलं की इंद्रानं जर तुमचा शिरच्छेद केला तर आम्ही संजीवनी विद्येनं तुम्हाला जिवंत करू. दधीचींनी अश्विनी कुमारांना ब्रह्मविद्या दिली, त्यामुळे इंद्रानं दधीचींचा शिरच्छेद केला. अश्विनी कुमारांनी मात्र त्यांना पुन्हा जिवंत केलं. याच इंद्राला आपलं इंद्रपद टिकवण्यासाठी वृत्रासुराला ठार मारायचं होतं आणि त्यासाठी दधीची ऋषींच्या शरीराच्या हाडांची आवश्यकता होती. कारण दधीचींच्या हाडांपासून बनलेल्या शस्त्रानेच वृत्रासूर मरणार होता. इंद्रानं दधीचींना त्यांची हाडं मागितली तेव्हा इंद्राच्या भूतकाळात केलेल्या स्वतःच्याच हत्येचा विचार न करता दधीचींनी आपलं शरीर योगाग्न न जाळून इंद्राला आपली हाडं देऊन टाकली. खरोखरच दधीचींकडून शिकायला हवं की संत किती दयावान असतात.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये दयावान संत याविषयीची ज्ञानेश्वर भोसले यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाले आहेत. आता आनंद घेऊया भक्तिगीतांचा. भक्तिगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रमेश आणावकर यांची ही भक्तिरचना. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोतेहो, मराठी भक्तिगीत म्हणजे देवभक्ती, श्रद्धा आणि आर्ततेने नटलेली सुंदर अशी पद्यरचना. ज्या काव्यरचनेत किंवा गाण्यात देवाविषयीची अपार भक्ती, प्रेम, शरणभाव आणि आत्मिक आनंदाची अनुभूती असते त्यालाच आपण भक्तिगीत म्हणतो. महाराष्ट्रात अगदी पुरातन काळापासून या भक्तिगीतांची परंपरा चालू आहे. भक्तिगीतामध्ये अगदी देवाला सकाळी उठवण्यापासून ते त्याला झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गीतातून आळवलेलं आहे. कार्यक्रमात ऐकूया असंच हे गीत. वाणी जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही भक्तिरचना. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

भक्तिगीत अगदी महाराष्ट्रात पाहिले तर संत काळापासून भक्तिगीतांची मोठी परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव अशा अनेक संतांचे अनेक अभंग, ओव्या, दोहे हे भक्तिगीतांचे मूळ रूप मानले जातात. तसे पाहिले तर भक्तिगीत गाण्यासाठी अगदी शास्त्रीय संगीत किंवा इतर कुठल्याही संगीताची गरजच आहे किंवा ते अनिवार्य आहे असे नाही, तर ते साध्या आणि सोप्या शब्दात मनाला भारावून टाकणाऱ्या सुरात असते. राग आणि तालापेक्षा भाव हा महत्वाचा असतो. असे हे भावविभोर होणारे, मनाला अगदी देवासाठी प्रार्थना करायला लावणारे असे हे भक्तिगीत. आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचे हे भक्तिगीत आहे. संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. श्रोते हो, प्रभात गीते म्हणजेच सकाळची गीते यामध्ये अनेक प्रकार आहेत, ज्यात संतांचे अभंग, आरत्या, गवळणी, स्तुतीपर गीते अशी बरीच प्रकारची गीते आपण नियमित भक्तिगीतांमध्ये ऐकत असतो. या भक्तिगीतांमध्ये अनेक असे दिग्गज गायकही झाले. लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल, अजित कडकडे आणि सर्वच जणांनी भक्तिगीतं अगदी अजरामर केलेली आहेत. या भक्तिगीतांमध्येच प्रत्येक देवाला आळवणे, त्यांची स्तुती करणे, त्यांच्या आरत्या गाणे हे सर्व घेतलेत. ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत शिवदास यांची ही भक्तिगीत रचना. संगीत लाभलं आहे विलास पाटील यांचं.

अशा या आर्ततेने भक्तिभावाने आणि आनंदाने घातलेल्या देवाला घातलेली ही आपली गोड साथ आपण इथे समाप्त करीत आहोत. आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची आम्हाला परवानगी द्या. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 6:40 कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:55 आजचा दिनविशेष, 7:00 देशभक्ती गीत, 7:10 प्रादेशिक बातम्या, छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम, सकाळी 9 ते 10 या दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 10 गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज यामध्ये चंद्रमुखी, नटरंग, श्रीमंत दामोदरपंत, टाइमपास आणि झपाटलेला 2 या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:30 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, लेखक नितीन साळुंके, वाचक स्वर आहे अक्षय शिंपी यांचा. आजचा 3 भाग आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये गोरा

गोदावरी कंसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकणार आहोत. सकाळी 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम

0: दुपारी 12 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या हे आपण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहात. या दरम्यान सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10 वाजता एशियन गेम्स 2026 त्यामध्ये आजच्या दिवसाच्या दैनंदिन पूर्ण कार्यक्रमांचा आढावा आपण ऐकणार आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. आज रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज यामध्ये दुष्काळी परिस्थितीत पाणलोट याविषयी संकलित माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी दुष्काळ ही पर्जन्यमानातील कमतरता, पावसाचं असमान वितरण आणि उपलब्ध जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे. याचा शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीचं योग्य आकलन आणि उपलब्ध पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आवश्यक आहे. पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्जन्य जल संवर्धन, मृदा आर्द्रता संरक्षण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांना चालना देता येते. मंडळी दुष्काळाची कारणं ही आहेत. दुष्काळाची निर्मिती पर्जन्यमानातील कमतरता, पावसातील दीर्घ खंड, पर्जन्याचे असमान वितरण, वाढलेली वाष्पोत्सर्जनाची मागणी आणि जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे होऊ शकते. एखाद्या प्रदेशातील एकूण हंगामी पर्जन्यमान सामान्य असलं तरी पावसाचं असमान वितरण आणि पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा अभाव असल्यास कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाऊस न पडल्यास मातीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होऊन पिकांवर जलताण निर्माण होतो. त्याचप्रमाणे पावसातील दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण कमी होऊन विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांवरील दबाव वाढू शकतो. मंडळी वाढत्या तापमानासह इतर हवामान घटकांमध्ये

0: होणारे बदल बाष्पीभवन वाष्पोत्सर्जनाची मागणी वाढवू शकतात. परिणामी मातीतील उपलब्ध आर्द्रता जलद कमी होण्याची शक्यता असते. भूजलाचा अतिवापर, जलसंसाधनाचे अपुरे नियोजन, पाण्याचा अकार्यक्षम वापर आणि पिकांच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू शकते. मंडळी, दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम असे आहेत. दुष्काळाचं स्वरूप, कारण आणि परिणामानुसार त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण, पर्जन्यात झालेली कमतरता किंवा पावसातील दीर्घ खंड यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतात. मातीतील उपलब्ध आर्द्रता पिकांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी होऊन पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्यास कृषी दुष्काळ निर्माण होतो. नद्या, तलाव, जलाशय आणि भूजल यासारख्या जलस्रोतांमधील उपलब्धता किंवा प्रवाह दीर्घकाळ सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास जलवैज्ञानिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या विविध प्रकारच्या दुष्काळाचा शेती उत्पादन, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, दुष्काळाची तीव्रता, कालावधी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानातील विचलन, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलाशयातील साठा आणि नदी प्रवाह यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक अर्थात SPI वापर पर्जन्यमानातील कमतरतेचं विश्लेषण करण्यासाठी तर प्रमाणित पर्जन्यमान बाष्पोत्सर्जन निर्देशांक अर्थात SPEI याचा वापर पर्जन्यमान आणि संभाव्य बाष्पोत्सर्जन यातील बदलांचा विचार करून कोरडेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो.
1: आताच आपण कृषी सल्ला यामध्ये दुष्काळी परिस्थितीत पाणलोट याविषयीची संकलित माहिती ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच याला, म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्य संतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या

0: बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो, काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी सरबत हे सगळं जवळ ठेवावं जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेच, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05.
1: परिसर.
2: श्रुतीहू प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून 4 भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजा हा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया, ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही, परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या, त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेटमधल्या

0: या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं, त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ सात वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती एक, तीन, पाच अथवा सहा मुखांची असू शकते. तिला दोन, आठ आणि दहा किंवा बारा हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुत वराहमुख आणि सात वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुख आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगुसाच्या पोटावर तो हाताने थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं. दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणकं तोंडातून बाहेर टाकताना दिसतो. स्वतःकडचं ऐश्वर दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय. माणूस तसं सहसा स्वच्छेने करत नाही म्हणून त्याला काही वेळेस आग्रहाने संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं. हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे. ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला पहिला भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम तुम्ही आताच ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि
2: FM बँड 101 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 13 अश्विन शके 1948, दिनांक 5 ऑक्टोबर 2026. आजचा सुविचार: क्रियेचे यश हे वापरलेल्या साधनात नसते तर ते प्रत्यक्ष पराक्रमात असते. आजचा दिनविशेष: आशियातील पहिल्या सरकशीचा मुंबईत प्रयोग झाला होता 1878 मध्ये. सरदार भगतसिंग यांचा आजचा जन्मदिन. 1907 मध्ये त्यांचा जन्म झाला. लेखक संपादक यदुनाथ थत्ते यांचाही आज जन्मदिन आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून मीरा साहेब फातिमा बीबी यांची नियुक्ती 1980 रोजी आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबर 1980 झाली. यासोबतच बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्मृतिदिन. हा होता आजचा दिनविशेष.

0: आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: मुळव्याध मुतखडास स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक

0: 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
0: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मुळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र. गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903 54 706.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं हे देशभक्तीगीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

मोहम्मद रफी आणि सहकारांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं हे देशभक्ती गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतो, हे देशभक्ती गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
1: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी
1: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
2: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
1: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यत्न, चाळीसगावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना. चारा टंचाईवर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये. विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्था आयसीएसआयच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. आयसीएसआय आणि आयसीएमआय सारख्या सनदी लेखापालांच्या संस्था विकसित भारताचं महत्वाचे संस्थात्मक स्तंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं. विश्वास, पारदर्शकता आणि कंपनी प्रशासन या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या अदृश्य पायाभूत सुविधा असून शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देत शाश्वत विकास

0: विकासाच्या क्षेत्रात या संस्थेनं जागतिक मानदंड निर्माण केले या शब्दात उपराष्ट्रपतींनी आयसीएसआयचा गौरव केला. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आयसीएसआयचे सामूहिक प्रयत्न भारताला जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यास सहाय्यभूत ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, त्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं असा प्रश्नही मोहोळ यांनी उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी काल मुंबईत मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसंच विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी तसंच देशभरात आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत. उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेरतपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564.54 कोटी रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबत सूचना दिल्या. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझॉक्सिस्ट्रोबिन आणि थायमेथॉक्सम हे 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारनं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही देखील नागरिकांची राष्ट्रभावना अधिक बळकट करणारी ठळक कारवाई होती. आज या कारवाईविषयी जाणून घेऊ.
1: दहशतवादाविरोधात भारताची भूमिका अधिक कठोर आणि स्पष्ट झाली असून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधातील लढ्याला नवा मापदंड आणि न्यू नॉर्मल प्राप्त झाला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांकडे वेगवेगळं पाहिलं जाणार नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
2: सर्जिकल स्ट्राइक और एअर स्ट्राइक के बाद ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है. ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है, एक नया पैमाना न्यू नॉर्मल तय कर दिया है. हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे.
1: भारतानं दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याची आपली रणनीती अधिक निश्चित, स्पष्ट आणि कठोर केली असल्याचा संदेश सरकारनं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला आहे.
0: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड तसंच पाटोदा

0: तालुक्यातल्या विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी प्रशासनानं संवेदनशीलतेनं काम करण्याचं आवाहनही मुंडे यांनी केलं। दरम्यान बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे। तालुक्यातल्या 238 गावांसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे। या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल ही माहिती देत वैरण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं। चाऱ्याची पौष्टिकता वाढवणं, कडबा कुट्टीचा वापर वाढवणं तसंच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून त्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं यावर त्यांनी विशेष भर दिला। 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा काल शानदार समारंभानं समारोप झाला। 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धांमध्ये भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई करत पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं। नेमबाजीमध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरू धांडानं या समारोप समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं। या खेळांची ज्योत आणि ध्वज 2030 आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या कतारकडे सुपूर्द करण्यात आले। दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं या स्पर्धेतली देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्सीला 10 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे। राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला काल परभणी इथं सुरुवात झाली। राज्य शासनाचा क्रीडा विभाग, परभणी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सन्मान होणार आहे। पुढच्या सोमवारी 12 ऑक्टोबरला नवी दिल्लीत आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे। या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीडसह 9 जिल्ह्यांमधून प्रत्येकी 4 प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्व असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची तसंच आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत।

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश।
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
3: आमचा फोन क्रमांक 940-476-1252।
4: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476

0: 7512
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.

श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता गीतगुंजन या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चंद्रमुखी, नटरंग, श्रीमंत दामोदरपंत, टाइमपास आणि झपाटलेल्या 2 या चित्रपटातील काही निवडक गीतं.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित होईल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली

की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगलं इंग्रजी बोलतो म्हणजे तो खोटं खोटं असू शकत नाही, एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला

0: असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांवर ते फ्रीज चाललेलं असतं आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माग, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले, तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं

0: कोणाशी हशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार
1: नक्कीच. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: पण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का? हे
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: आहे. ते असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल्स, डेबिट कार्डचे डिटेल्स भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात कुसुमाग्रजांची ही भावरचना. संगीत दिला आहे राहुल घोरपडे यांनी.

0: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-87-89.
2: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
3: मुळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
2: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मुळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98-903-54-706.
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
6: वाजला अनोळख्यापासून बचाव करा.
7: RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राजश्री लेले यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरात सोनाली जोशी यांनी लिहिलेलं हे भावगीत. संगीत दिलं आहे शशांक पवार यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: रत्नेश्वरी गड वडेपूर येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
0: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मुळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903-54-706.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. यशवंत देव यांनी संगीत दिलेलं अनिल यांचं हे गीत होतं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश आणवकर यांचं हे गीत, संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची पाचवी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता. पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ आणि चांगलं प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. या बैठकीत उभय नेते व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, वाहतूक, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतील, तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करतील. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या चर्चेची पाचवी फेरी आज कॅनडातील ओटावा इथं होणार आहे. ही चर्चा 5 दिवस सुरू राहणार असून या वर्षाअखेर कराराला अंतिम स्वरूप देण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यावर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात भागीदारी करण्यालाही

सहमती दर्शवली होती. हा करार दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा पाया ठरेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 4,65,000 कोटींवर नेण्यात सहाय्यक ठरेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तमिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील 1 जागा आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षानं यापूर्वीच 3 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या निवडणुकांसाठी 5ही मतदारसंघात 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत आपली भूमिका काल इराणनं स्पष्ट केली. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या अंतरिम करारात नमूद केलेल्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही असं इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर इराण आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी सांगितलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पीएम सेतू योजनेला काल 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये रुपांतर करून व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता उंचावणं हा आहे. या योजनेसाठी एकंदर 60,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून त्यात केंद्र सरकारचा 30,000 कोटी रुपये, राज्य सरकारांचा 20,000 कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा 10,000 कोटी रुपयांचा सहभाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत काल विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये काल सेखो या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणारे परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्ली, मुंबई, पुणे, चंदीगड, ग्वाल्हेर, बेंगलुरू, गुवाहाटी आणि जोधपूर

0: या शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. नागोया शहरातील मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर हा समारोप सोहळा झाला. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक बनली होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. भारतानं 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 85 पदकं पटकवत पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं तर एकंदर 341 पदकांसह चीन पदकस्थालिकेत अव्वल आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय खेळाडूंचं विशेषत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ज्यांनी समर्पण आणि वचनबद्धतेनं भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. देशाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतला आहे तर अन्य काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात येत्या 48 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, गझल हा एक काव्य प्रकार, वृत्तप्रकार किंवा सुगम गायन प्रकार अशात आहे. गझल ही विशेष नियमांनी आणि छंदांनी बद्ध केलेली असते. यात शेर म्हणजेच द्विपदी किंवा दोन ओळींचे कडवे असे असतात. प्रत्येक शेराचा अर्थ हा वेगळा आणि स्वतंत्र असतो. गझल हा ज्याप्रमाणे वृत्तप्रकार आहे त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार आणि गायन प्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास लाभलेल्या या देणगीत सुगम गायनाचा समावेश झालेला असतो. आतापर्यंत गझल गायनामध्ये जगजीत सिंग, गुलाम अली, बेगम अख्तर हे गझल गायनात अतिशय प्रसिद्ध असे गायक आहेत. या गझलचाच आपण आता आनंद घेणार आहोत. जगजीत सिंग यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची ही गझल आपण ऐकूया. संगीत दिलं आहे उत्तम सिंग यांनी.

श्रोते हो, गझलमध्ये साधारणपणे 5 ते 15 कडवी असतात. प्रत्येक कडवं हे 2 ओळींच्या शेराचं असतं आणि या 2 सारख्या चरणांना मिळून मिसरा असे म्हणतात. गझलीतला प्रत्येक शेर हा 1-2 चरणांची स्वतंत्र कविताच असते. गझलेचे अनेक चरण असतात. एका गझलेत कमीत कमी 5 आणि अधिकाधिक 17 शेर असतात. पण यासंबंधी कोणतेच काटेकोर असे नियम नाहीत. शेर आणि त्यांच्या शेवटी येणाऱ्या शब्दांना रदीफ असे म्हणतात. याचा यमकाशी साम्य असतं. जसे आपल्या मराठी कवितांमध्ये यमक हे जुळलेले असतात, त्याप्रमाणेच रदीफ हे सुद्धा जुळलेले असतात. रदीफच्या आधी येणाऱ्या सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना काफिया असंही म्हटलं जातं. याचा अनुप्राशाशी साम्य असतं. जशा शेराच्या दोन्ही मिश्रामध्ये रदीफ आणि काफिया यासारखे शब्द असतात, या शेराला मतला असंही म्हणतात. गझलच्या आरंभी बहुधिक मतला असतोच. गझलच्या शेराच्या शेवटी स्थायी असे म्हणतात आणि उरलेल्या सर्व शेर हे अंतरे असे धरले जातात. बहुतेक गझल या सगळ्या ठुमरी आणि टप्पा या गायन प्रकारातच घेतल्या जातात. रागाचा विस्तार, त्याची माहिती आणि शास्त्रोक्त असाही फारसा भर नसतो. तरीही दादरा, रूपक, केरवा, पुष्तो, ताल हे सर्व वापरले जातात. पहिला शेर हा विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. अशी ही गझलची थोडक्यात पण बरीच अशी माहिती आपण ऐकू. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगजित सिंग यांच्या स्वरात कैफ अनवर यांची ही गझल. संगीत दिलं आहे निखिल विनय यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण सकाळी 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

0: एक ताजमहल, एक लता मंगेशकर, एक विविध भारती।
1: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन। श्रोतेहो, तसे आपल्याकडे आपल्या संस्कृतीत असणारे गीतांचे अनेक प्रकार, या संस्कृतीमधून, परंपरांमधून, जीवनशैलीमधून आपोआप निर्माण झालेला आणि पिढ्यानी पिढ्या तोंडी चालत आलेला संगीत प्रकार म्हणजे लोकसंगीत। लोकसंगीत याला कोणत्याही शास्त्रीय नियमांमध्ये बांधलेले नसते, त्यात असतो तो मातीचा सुगंध, जीवनाचे वास्तव। पण या लोकसंगीतासोबतच अनेक गीतही आपल्याकडे जोडली गेली। पारंपरिक गाणी मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहजपणे पोहोचवली गेली। प्रत्येक प्रदेशाची जशी विविधता असते, त्याची संस्कृती असते, तशी त्याची लोकसंगीताची वेगळी ओळख असते। लोकसंगीत हा प्रकार महाराष्ट्रामध्ये अतिशय समृद्ध असा वारसा लाभलेला आहे। आपण ऐकतो ते नियमित असणारे लोकसंगीत, ओव्या म्हणजेच महिलांनी जात्यावर दळण दळताना किंवा सणासमारंभाच्या वेळी लयीत गायलेल्या या ओव्या, अनेक नाट्यसंगीत, पोवाडा, वासुदेव गीतं म्हणजे सकाळीच दारात येऊन पारंपरिक पोशाखात तत्वज्ञान आणि प्रबोधनपर गीतं गाणारा लोकसंगीताचा उपासक म्हणजे वासुदेव, धनगर समाजाची पारंपरिक आणि ओवीबद्ध गीते हेही लोकसंगीताचा आणि लोकांकडूनच मिळालेला हा एक वारसा। त्यासोबतच आपल्याकडे वारसा लाभलेली म्हणजे लावणी। महाराष्ट्रामध्ये तमाशा हा संगीत नृत्य प्रकार, हा नाटकाचा संमिश्र लोककला प्रकार। महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय, ऊर्जावान असा हा नृत्य प्रकार म्हणजे लावणी। शृंगारिक भाव, ढोलकीचा ठेका आणि नृत्यासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील हा एक लोककला प्रकार। ऐकूया आजच्या या कार्यक्रमामध्ये चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांच्या स्वरात अजय अतुल यांनी संगीत दिलेली आणि गुरु ठाकूर यांची ही लावणी।

बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नटरंग या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी, ते गीत होतं गुरु ठाकूर यांचं. श्रोते हो, मराठी संस्कृती, मराठी लोकगीतं, हा लोकगीत प्रकार अतिशय वेगळा आणि प्रसिद्ध प्रकार आपल्याकडे आहे. त्यामध्ये भारूड म्हणजेच संतांनी अध्यात्म आणि समाज प्रबोधनासाठी वापरलेला लोकनाट्य हा गायन प्रकार, संत एकनाथांनी आध्यात्मिक आणि नैतिक संदेश देण्यासाठी रचलेली लोकनाट्य सदृश पदे आणि गीते म्हणजेच भारूड. पोवाडा हा ऐतिहासिक पराक्रम, शौर्य आणि लढायांचे वर्णन करणारी जोशपूर्ण गाणी, ऐतिहासिक प्रसंग, शिवकाळ आणि शूर पुरुषांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे ऊर्जादायी गीत म्हणजे पोवाडा. डफ तुंतने यांच्या साथीने पोवाडा हा अतिशय जोशपूर्ण आणि सुंदर अशा प्रकारे सादर केला जातो. त्यासोबतच आहे समुद्र किनाऱ्यावरील कोळी समाजाची लयबद्ध आणि आनंददायी गाणी. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोळी समाजाने समुद्राच्या निसर्गाच्या तालावर गायलेली ही लयबद्ध अशी गाणी ही आहेत आपली कोळी गीते. श्रोते हो, ऐकूया रेश्मा सोनवणे आणि मनोहर कोळंबी यांच्या स्वरात टाइमपास या चित्रपटातील गीत. चिरार महेश यांनी संगीत दिलं आहे, तर गीत आहे गुरु ठाकूर यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाइश.
5: श्रोतेहो, महाराष्ट्राच्या संस्कृतीत लोकसंगीतामध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे मराठी संगीत नाटक. मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली ही एक देणगीच आहे. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्करांनी केला. यांच्या संगीत शाकुंतल या नाटकाने 1880 याची सुरुवात झाली. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, भंगले स्वप्न, संशय कल्लू, एकच प्याला अशी आणि अनेक अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. 1880 ते 1930 हा संगीत नाटकांच्या पर्यायाने नाट्यसंगीताचा अतिशय सुवर्ण काळ म्हणलो जातो. 1970 दशकात बशीर मोमीन कवठेकर यांनी भंगले स्वप्न महाराष्ट्रा या त्यांच्या दमदार ऐतिहासिक नाटकात कथानकाला अनुसरून लावणीप्रधान संगीतही सुरुवात केले.

अशा या संगीत नाटकाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. अतिशय सुंदर असे त्याला लाभलेले संगीत, काही ठिकाणी अतिशय सुंदर असे आपण म्हणू शकतो, काही ठिकाणी सुगम संगीत, तर काही ठिकाणी आपल्याला कुठेतरी आत्मदीपर्यंत साथ घालणारं संगीतही या संगीत नाटकाने दिलं. या संगीत नाटकामधूनच पुढे अनेक त्याच कथानकांमधून चित्रपटही सुरुवात झाले. असाच त्याच नाटकाच्या नावाला अनुसरून असणारा चित्रपट म्हणजे श्रीमंत दामोदरपंत. ऐकूया या चित्रपटातील गीत, सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, वैशाली सामंत यांनी संगीत दिलेलं, वैभव जोशी यांचं गीत लाभलेलं आहे, श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, काही दिवसातच सुरुवात होणार आहे ती देवीच्या नवरात्रीला. या देवीच्या आराधनेसाठी जागरणासाठी गायले जाणारे पारंपरिक धार्मिक गीत म्हणजे गोंधळ. महाराष्ट्रात पावसाळ्यात किंवा घटस्थापनेच्या काळात तरुण मुलींनी गोल फेर धरून गायली जातात ती भोंडल्याची म्हणजेच हात्याची गाणी. शेतात काम करताना शेतकरी कष्ट विसरण्यासाठी आणि उत्साहाने काम करण्यासाठी गातात ती शेतातली गाणी म्हणजेच भलरी गीत. असा आपला महाराष्ट्राला लाभलेला लोकसंगीताचा हा अतिशय विस्तृत असा वारसा आहे. तो वारसा आपण जपण्याचा प्रयत्न

प्रयत्न करूया आणि याच विचारासहित आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र FM बँड 101.1 MHz. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक नितीन साळुंके, वाचक स्वर आहे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. आज याचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबई माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब, बिंबदेव यादव याची गोष्ट.
1: सन 1241 मध्ये मुंबई माहीमचा अधिपती असलेल्या जनार्दन प्रधानाचा पराभव करून गुजरातेतल्या घणदिव्याचा राजा नागरशा मुंबई माहीमच्या राजधानीचा ताबा घेतो. मुंबई माहीमवर मिळवलेल्या विजयात नागरशाला त्याच्या नानोजी, विकोजी, बाळकोजी या तीन मेहुण्यांनी मोठी मदत केलेली होती. त्याचा मोबदला म्हणून आपल्याला सत्तेत वाटा मिळावा अशी त्यांची मागणी होती. सत्तेत भागीदारी दिली तर हे मेहुणे उईजड होतील ह्याची कल्पना असलेल्या नागरशाने त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. हे लक्षात आलेल्या ह्या मेहुण्यांच्या मनात नागरशा विरुद्ध कपट घर करू लागलं. या दरम्यान नागरशाला मुलगा झाला. या मुलाचं नाव त्रिपुर कुमार. हा मुलगाच मोठा होऊन राज्याचा अधिपती होणार आणि आपला सत्तेतला वाटा कायमचा जाणार हे समजून चुकलेले ते तीन मेहुणे नागरशा विरुद्ध कारस्थान सुरू करतात. पण त्रिपुर कुमार 30 वर्षांचा होईतो त्यांच्या कारस्थानाला काही यश मिळत नाही. यापुढे वाट बघण्यात काही अर्थ नाही हे ओळखलेले ते मेहुणे फासे टाकायला सुरुवात करतात. ते नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ हे तीन इलाके ताब्यात देण्याची मागणी करतात. या मागणी मागे तिथं त्यांचं स्वतःचं राज्य स्थापण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे हे ओळखलेला नागरशा त्यांची मागणी धुडकावून लावतो. मेहुण्यांना नागरशा विरुद्ध उठाव करायला आयतच कारण मिळतं.
2: इसवी सन 1271 मध्ये ते तिघ देवगिरीच्या राजा रामदेवराय यादवाशी संधान साधतात आणि त्याच्याकडे नागरशा विरुद्ध मदत करण्याची विनंती करतात. त्यावेळी राजा रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला असतो. किंबहुना युद्धाचं मैदान गाजवण्यापेक्षा त्याला ओढ असते ती कथा, शास्त्र, चर्चा, परमार्थ यातच. पण वंश परंपरेनं देवगिरीच्या गादीवर बसलेल्या राजा रामदेवरायालाही स्वतःचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी एखाद्या युद्धाची गरज होतीच. फितुरीमुळे हे युद्ध जिंकणं सोपं होईल हे लक्षात घेऊन आयतीत चालून आलेली ही संधी तो साधतो आणि नागरशांच्या मेवण्याला मदत करण्यासाठी होकार देतो आणि आपला प्रधान हेमाड पंडित याच्यासह सैन्य घेऊन नागरशहाचं राज्य काबीज करण्यासाठी निघतो. राजा रामदेवराय आपल्यावर चालून येतो आहे ही बातमी मिळताच नागरशाह आपला पुत्र त्रिपुर कुमारला त्याचा समाचार घेण्यासाठी रवाना करतो. पण त्रिपुर कुमारची गाठ राजा रामदेवरायाच्या सैन्याशी पडण्यापूर्वीच नागरशहाचा चेंदणी येथला मांडलिक पाटील राजा रामदेवरायाच्या सैन्याला सामोरा जातो. कळव्याच्या भूमीवर दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध होतं. या युद्धात पाटलाचं पारड जड होत चाललंय हे पाहून राजा रामदेवरायाचं सैन्य पलायन करू लागतं. पण तेवढ्यात राजा रामदेवरायाच्या सैन्याशी भिडण्यासाठी

0: माहीमहून निघालेला नागरशहाचा पुत्र त्रिपुर कुमार चेंदणीपर्यंत येऊन पोहोचतो। तो पलायन करत असलेल्या राजा रामदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग करतो। राजा रामदेवरायाच्या सैन्यानं माहुली किल्ल्याचा आश्रय घेतल्याचं त्रिपुर कुमारला समजतं। त्रिपुर कुमार तिथं जाऊन पराक्रमांची शर्थ करतो आणि राजा रामदेवरायाचा अखेरीला पराभव करतो। हे पाहून नागरशहाचे फितूर मेवणे पळून जातात। नागरशहाचं माहीमचं राज्य सलामत राहत।
1: या विजयानंतर नागरशहाचं प्रस्थ वाढतं। आपल्या तुलनेत सर्वच अर्थांनी धाकटा असलेल्या नागरशहानं आपला पराभव केला ही गोष्ट रामदेव रायाच्या जिव्हारी लागलेली असते। संधी मिळताच या पराभवाचा बदला घेण्याची योजना रामदेव रायाच्या मनात शिजत असते। झालेल्या पराभवावरून धडा घेऊन तो सगळ्यात आधी आपल्या राज्याला बळकट करण्याचं उद्दिष्ट ठरवतो। आपल्या चार पुत्रांमध्ये पुढे भाऊ बंदकी माजू नये म्हणून तो सुरुवातीलाच चारही जणांना राज्यात वाटा देतो। शंकरदेव आणि केशव या दोघांना आपल्यापाशी देवगिरीला ठेवतो, तर प्रतापशाला अलंदापूर पाटण देतो आणि बिंबदेव नामक पुत्राला उदगीर प्रांत देतो। हाच बिंबदेव पुढे मुंबई माहीमच्या गादीवर बसायचा होता, पण मध्ये आणखी काही घटना देखील घडल्या। रामदेव राय आव शौर्याचा आणत असला तरी देखील मुळात त्याच्याकडे शौर्याचा अभाव आहे हे जाणून असलेल्या त्याचे मांडलिक त्याला फारस जुमानत नसतात। वरवर बलवान दिसत असलेल्या रामदेव रायाचं राज्य हातून मात्र प्रभावी नियंत्रणाअभावी कमकुवत झालेलं असतं। अर्थातच रामदेव रायाला त्याची पुरेशी जाणीव नसते।
0: तो सन 1288 मध्ये नागरशावर स्वारी करायचं योजतो। दुर्दैवानं त्याच वेळी राजा रामदेव रायाच्या काही मांडलिकांच्या चिथावणीवरून अल्लाउद्दीन खिलजी त्याच्यावर चालून जातो। घरभेद्यांच्या मदतीनं झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळं बेसावध असलेल्या राजा रामदेव रायाच्या मदतीला त्याचा उदगीर इथं असलेला बिंबदेव नामक पुत्र मदतीला धावतो, पण त्याचा काहीही उपयोग न होता राजा रामदेव रायाचा पराभवच होतो। आता या पुढच्या घटना काही बखरीत येत नाही, थेट उल्लेख येतो तो केशवदेव याचा मुलगा रामदेव राय दुसरा या नावानं देवगिरीच्या गादीवर येतो। हा यावरून राजा रामदेव राय यादव त्याचा मोठा पुत्र शंकरदेव तो निपुत्रिक मरण पावला असावा आणि दुसरा मुलगा केशवदेवही मरण पावला असावा असं तर्कानं म्हणता येत। हाच बिंब यादव पुढे मुंबई माहीमच्या गादीवर बसतो।
1: रामदेव रायाचा पुत्र बिंबदेव यादव मात्र नगरशाने केलेल्या आपल्या बापाचा पराभव विसरलेला नसतो। प्रथम आपली लष्करी ताकद वाढवण्यावर तो भर देतो। तिकडे मुंबई माहीम मध्ये सन 1294 मध्ये नागरशाचा मृत्यू होऊन त्रिपुर कुमार गादीवर आलेला असतो। नागरशाने केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला त्रिपुर कुमारचा पराभव करून घेता येण्यासारखा असतो। सन 1294 मध्ये बिंबदेव त्रिपुर कुमारवर अनपेक्षितपणे चालून जातो। सुदैवानं मध्ये कोणताही आणि कोणाचाही अडथळा न येता तो थेट त्रिपुर कुमारच्या राज्यात जोरदार मुसंडी मारतो। सुरुवातीला तो प्रतापपूर म्हणजेच आजचं मरोळ बर का, तर सुरुवातीला तो हे प्रतापपूर काबीज करतो। बिंबदेवाच्या पराक्रमानं घाबरलेला त्रिपुर कुमार आपला सपशेल पराभव होणार हे ध्यानात घेऊन बिंबदेव यादवाशी दोन हात न करताच माहीमचं राज्य त्याच्या स्वाधीन करतो आणि तो चौलच्या दिशेनं निघून जातो। नागरशानं केलेल्या आपल्या बापाच्या पराभवाचा बदला सन 1294 मध्ये बिंबदेव यादव अगदी सहजपणे घेतो आणि मुंबई माहीमच्या राजधानीत प्रवेश करतो। सन 1294 मध्ये माहीमच्या गादीवर आलेला हा दुसरा बिंब। सन 1147 मध्ये माहीमला राजधानी स्थापन करणारा प्रताप बिंब हा पहिला बिंब होता।
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग। लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात।

आताच आपण अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होते नितीन साळुंके, वाचक सर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. आज या वाचनाचा तिसरा भाग आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोदावरी कणसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया केतकी सोमण यांनी गायलेलं सरिता बदकी यांचं हे बालगीत. संगीत दिलं आहे वर्षा भावे यांनी.

आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे भावगीत.

श्रोते हो आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया चित्रा सिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गझल. संगीत दिला आहे कुलदीप सिंग यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरात ललित सेन यांचं गीत. संगीत दिलं आहे ललित यांनी. ऐकूया हे अल्बम गीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास

श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अनुप जलोटा यांच्या स्वरात पंडित किरण मिश्रा यांचं हे हिंदी भक्तिगीत ऐकलं. संगीत दिलं होतं शांकर नील यांनी. श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या पितृपक्ष चालू आहे. आपल्या पितरांना मनोभावे बोलावून त्यांची आठवण काढण्याचा हा पंधरवडा. या पक्षात आपल्याकडे दुर्लक्षिल्या गेलेल्या पक्षाची म्हणजे कावळ्याची उत्तम सरबराई केली जाते. त्यांच्या रूपाने खरं तर आपले पूर्वजच आपल्याला भेटून जातात. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी याच आशयाचं पुढचं माझं अत्यंत आवडतं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर ऐकूया डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण.

गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेशाचे गौरींचे पूजन गणेश विसर्जन झाले की नवरात्राच्या घटस्थापनेच्या तयारीपूर्वी असणारा एक पंधरवडा म्हणजे भाद्रपदातील वद्य कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष किंवा महालय पक्ष हा सुरू होतो. आपण प्रारंभी आपल्या दिवंगत सहचरांचे नातलगांचे प्रेमादरपूर्वक संस्मरण करूया. भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितरी अमावस्या असा हा पितृपंधरवडा असतो. पितृपक्ष आपल्याकडे हा मानला जात असतो. आपल्या धर्मामध्ये या श्राद्ध पक्षाला अत्यंत पवित्र मानाचं स्थान आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे तर आपल्या दिवंगत पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपल्या धर्माकडून नेमला गेलेला एक पंधरवडा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ऋण मानली जातात. त्यामध्ये मातृपितृ ऋण, इतरेजन ऋण, गुरु ऋण, देवादिकांचे ऋण, यातील मानवी जीवनामधल्या या सगळ्या ऋणांमध्ये देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण ही तीन प्रमुख ऋणे मानली जातात. यापैकी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या पितृपक्षात श्राद्ध किंवा तर्पण विधी केले जातात. श्रद्धया दियते यत तत् श्राद्धम म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल अत्यंत आदराने आणि श्रद्धेने जे अर्पण केले जाते ते श्राद्ध. वाडवडिलांचे पितरांचे आशीर्वाद आपण खूप महत्वाचे मानतो. कोणतीही एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याकडून नकळत असे म्हटले जाते की आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईने हे सगळे घडले ते या भावनेतूनच म्हटले जाते. पितर म्हणजे तरी काय? आपलेच पूर्वज, वाडवडील, आजी आजोबा, आपल्या मागच्या पिढीमध्ये असणारे कुटुंबातील अनेक लोक, या सर्वांचं ऋण मान्य करणं, त्यांचं ऋणी असणं, त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, तसेच त्याबाबत कृतज्ञ राहणं, खरं तर हे सगळं व्यक्त करण्यासाठी एका परीनी हा पंधरवडा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि आपण असंही म्हणतो की आपल्या गेल्या पिढीतील लोकांची, नातलगांची आठवण काढण्यासाठी आपल्याला काय फक्त पितृपंधरवड्याचीच आवश्यकता असते असं अजिबात नाही. कारण ते आपल्या मनात कृतीतून, त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून, त्यांच्या आलेल्या वारशातून, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ते कुठे ना कुठेतरी आठवतच असतात. खरं तर अनेक आठवणींमधून ते आपल्याला भेटतच असतात. याबाबत माननीय अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ मी जो पाहिला होता ना त्याची मला आठवण झाली. त्यात त्यांनी आपल्या आईवडिलांविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्वांनाच खरं तर लागू पडतात. त्या कवितेत ते असं म्हणतात की वो कही नहीं गए है, वो आपके आसपास ही है, कभी आपके होठों से मुस्कुराते है, कभी वो आपके चलने के अंदाज में झलक जाते है, कभी वो आपके बेटे के नाक में दिखते है, तो कभी आपके बेटे के बेटी के हाव भाव से दिखते है, कभी वो चौंकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. हे ऐकलं आणि मला ह्याच आशयाची गौरी देशपांडे यांची वाचलेली कथा आठवली. कारण त्यांच्या एका कथेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना त्यांची आई आणि आपली मुलगी यांच्यामध्ये काही साम्य असावं असं फार वाटत होतं. आईची

कोणतीही आवड आपल्या मुलींमध्ये आली नाही याविषयी विचार करत असताना एकदा मुलीच्या बोलण्यातून, जेव्हा मला किती वेळा तुला सांगते मला आंबट दही अजिबात वाढू नको हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीताईंना एवढा आनंद झाला की जी माझ्या आईची आवड होती ती आपल्या मुलीतही आली. म्हणजेच काय की वो कभी चौकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. त्यांच्या आईच्याच तोंडून निघालेले उच्चार मुलीच्या तोंडून ऐकताना त्यांना आपल्या आई मुलीमधलं साम्य याची आठवण झाली आणि त्या खूप आनंदित झाल्या. हे म्हणजे काय की अशा प्रकारचे अनुभव आपल्याला अनेकदा आयुष्यामध्ये दिसतात. आपली मुलगीच कधीतरी आपल्या आईसारखी वाटते किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अगदी तिच्या आजोबांसारखी वागताना बोलताना दिसते आणि मग मनातल्या मनात का होईना त्यांची आपली नाळ पूर्वजांशी जोडलेली जाते आणि ती जोडून पक्की झाल्याचा एक वेगळा आनंद त्यामधून मिळत असतो. असं म्हणतात की या 15 दिवसात यमराज सर्व पितरांना मुक्त करतात आणि ते सर्व आपल्या वंशजांना भेटण्यासाठी अन्न जल हे ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना ते अर्पण करून संतुष्ट केलं तर आपल्यालाही सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. त्यातून ते पूर्वज संतुष्ट तर होतातच, पण आपण नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असणारे जे ज्येष्ठ वृद्ध माता पिता आहेत, अनेक नातेवाईक आहेत, आजूबाजूला जे वावरत आहेत त्यांच्याशी सुद्धा प्रेमानी जिव्हाळ्यानी म्हणजे मायेनी सन्मानपूर्वक जर वागले तर त्यांचेही आशीर्वाद हे नक्कीच सुख शांती समाधान आणि समृद्धी देऊ शकते. आणि हाच कृतज्ञता भाव धावपळीच्या आयुष्यात कायम जागृत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या सत्कर्माची सुसंस्कारांची आठवण ठेवणे हा मुख्य उद्देश या पितृपंधरवड्यामध्ये असावा असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. याचबरोबरीने आणखीन एक असं आहे की ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सुसंस्कारांची जाण ठेवण्यासाठी आजकाल आपण असं बघतो की अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर अशा साहित्यिकांच्या पुण्यस्मरणाच्या भावनेतून त्यांच्यावर आधारित व्याख्यानमालांचं आयोजन करतात आणि त्यांचा वारसा पुढील पिढीत पोचवून त्यांचे संस्मरण करतात. हा पितृपंधरवडा जो आहे हा खरं तर नकारात्मक अजिबात समजू नये, कारण यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं अजिबात अवडंबर न माजवता आपल्या असणाऱ्या दिवंगत नातेवाईकांचे अत्यंत आनंदाने त्यांच्या असणाऱ्या सद्गुणांचे स्मरण करणे हे यामध्ये खरं तर महत्वाचं मानलं पाहिजे. आणखीन खरं तर यामध्ये एक अशीही एक आख्यायिका जोडली जाते किंवा असाही एक लोककथा त्यामागे आहे की या काळामध्ये कावळ्याला अन्न देण्यातच विशेष महत्व आहे. पण मग कावळ्यालाच का, तर याबाबत एक रामायणात वाचलेली गोष्ट मला इथे आठवते. श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवास काळातली आहे. ते चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना श्रीराम आणि लक्ष्मण रोज अग्निहोत्र करीत. ते करण्यासाठी रोज लक्ष्मण स्वतः फळं आणीत असे, आहारासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी आणत असे आणि ते आणून राम अग्निहोत्र करीत असत. एकदा आणलेल्या त्या फळांमध्ये ते खाण्यासाठी अनेक कावळे जमले. तेव्हा श्रीरामांनी सीतामातेला कावळ्यांना हकलून देण्याची आज्ञा केली. ते सीतेनी हकलत असताना सगळे कावळे निघून गेले पण एक मात्र गेला नाही, कारण तो खरा कावळा नव्हताच. तो होता सूद नावाचा गंधर्व आणि त्यानं कावळ्याचं रूप धारण केलं होतं कारण त्याच्या मनामध्ये सीतामातेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली होती आणि ती काही केल्या त्याच्या मनातून जाईना म्हणून तो सीतेच्या अंगावर जाऊन बसला आणि ह्यात त्याला उडवण्याच्या गडबडीत सीतामाता पडली आणि आरडाओरडा झाल्यानंतर श्रीराम बाहेर आले आणि त्यांनी त्या कावळ्याला बघितलं आणि आपलं इशिकास्त्र काढून कावळ्यावर टाकलं. ते टाकल्याबरोबर ते येताना बघून कावळ्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली आणि हे माझं खूप मोठं पातक झालेलं आहे, तर मला आता फक्त मृत्यूपासून तूच वाचवू शकशील. जी जगज्जननी असणारी सीता तिच्याविषयी माझ्या मनात अभिलाषा निर्माण झाली, तर मला यातून तू

अभय दे आणि सीतेलाही त्याची दया आली. रामाने तिला असं सांगितलं कावळ्याला किंवा त्या गंधर्वाला की तू सीता मातेकडे ज्या वाईट नजरेनी बघितलंस त्यामुळे मी जे इशिकास्त्र सोडलं आहे त्यानं तुला एकतर मरण आहे नाहीतर तुझ्या शरीराचा एखादा अवयव तू सोड की जेणेकरून त्या अस्त्र तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून त्याने आपल्या डोळ्याला सोडलं. म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्याला शिक्षा दिली आणि त्याचा डावा डोळा कावळ्याने गमावला. पण सीतेनी केलेल्या क्षमेमुळे आणि त्या गंधर्वाच्या असणाऱ्या याचनेमुळे रामाने त्याला असं सांगितलं की तुझ्या डाव्या डोळ्याला जरी इजा झाली असली तरी तुझा उजव्या डोळ्याला मी दोन्ही डोळ्यांनी बघण्याची शक्ती देतो. पण यामध्ये एका डोळ्यानीच तुला दिवंगत व्यक्तीचा आत्मा दिसेल अशी शक्ती मी देतो. आणि म्हणूनच हा कावळा या तर्पणादी विधी पिंडदान या विधीमध्ये असतो अशी रामायणात वाचलेली कथा मला या ठिकाणी आठवली. पण ह्या जो पितृपंधरवड्याचा काळ आहे त्याबाबत असंही म्हटले जाते की शुभ कार्य या दरम्यान करू नये. पण शुभ कार्य करू नये पण नवीन गोष्टीची सुरुवातही करू नये हे आजकालच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे मान्यच होतं असं नाही. कारण एखाद्या कार्याला त्या दिवशी सुरू केल्याने जर पुढचा सगळा कार्यक्रम सुरळीत होणार असेल तर याबाबत कोणताही अवडंबर न माजवता हा काळ शुभ समजावा. किंवा यामागे मानसशास्त्र सुद्धा असं सांगितलं जातं की कोणतीही कृती करण्यापूर्वी जरा विचार करा, संयम पाळा, पूर्ण विचार करून एखादी कृती करा आणि ती कृती करताना कोणत्याही एका विशिष्ट काळाचं बंधन न पाळता करा. पण यामध्ये या काळात करू नये याबाबत कोणतीही मनामध्ये सुखीची संकल्पना ठेवू नका असंही आपल्या इथे म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार तर ह्या काळामध्ये म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये खायचे पदार्थ नेमके कोणते असावेत याविषयी शरीरशास्त्रानुसार त्यांनी दिलेलं आहे की जे काही आपण पदार्थ करतो त्यामध्ये फक्त खीर हिला प्राधान्य दिलेलं आहे. खीर सुद्धा का? तर ती साधी दुधाची आणि तांदळाची खीर असावी की जी शरीरातील वात पित्त प्रकोप कमी करणारी असते. त्यामध्ये आपण पक्वान्न म्हणून त्यामध्ये सुका मेवा वगैरे घालणं हे आरोग्याला न मानवणारं असल्याकारणाने ह्या काळामधले जे सुचवले गेलेले किंवा परंपरेने केले जाणारे पदार्थ जे आहेत तेही आयुर्वेदानुसारच आपण शरीराला साजेसे अशा स्वरूपाचे आहेत. बरं, अशा प्रकारचा हा पितृपंधरवडा पाळला जाणं हे काही फक्त आपल्या देशातच आहे असं अजिबात नाही. तर याच कल्पनेशी किंवा भावनेशी मिळती जुळती परंपरा अनेक देशांमध्ये संस्कृतींच्या वेगवेगळ्या नावांनी पाळली जात असते. त्यामध्ये सुद्धा पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करणे, त्यांचे आभार मानणे हाच त्यामागे हेतू असतो. विविध देशातील रंजक कल्पना मात्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या वेळी पूर्वजांना दिला जाणारा मान हा त्यांनी ह्या सणातून साजरा केलेला दिसतो. यामध्ये जर बघितलं तर नेपाळमध्ये याला 16 श्राद्ध असं त्या सणाचं नाव आहे. हा सण किंवा हे श्राद्ध ते भारतात जसं केलं जातं नदीकाठी पिंडदान करून किंवा घरात तर्पण करून तशाच पद्धतीने तेही करतात. जपानमध्ये मात्र दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणत 13 ते 16 ऑगस्ट अशा तारखांमध्येच ते हा कृतज्ञता साजरी करण्याचे दिवस ठरवलेले आहेत आणि त्या उत्सवाला ओबोन उत्सव असं म्हणतात. बौद्ध परंपरेनुसार या उत्सवात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना घरी आणण्यासाठी त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कंदील किंवा दिवे लावले जातात, त्यांच्या स्वागतासाठी नृत्य करतात. मेक्सिको, अमेरिका, युरोप ह्या ठिकाणी दरवर्षी 1 किंवा 2 नोव्हेंबर कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा केला जातो. अगदी रंगीबेरंगी कपडे घालतात, मृत व्यक्तीच्या आत्म्यांसाठी मनपूर्वक प्रार्थना करतात, त्यांची थडगी स्वच्छ करतात, तिथं मेणबत्त्या लावून फुलं वाहतात आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात.

0: मध्ये हा असणारा कृतज्ञता सोहळा एप्रिलच्या 4 किंवा 5 तारखेच्या दरम्यान साजरा केला जातो. याला चिंगमिंग फेस्टिवल असं म्हणतात किंवा टॉम्ब स्वीपिंग डे असंही म्हटलं जातं. तिथे तर त्या आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या आवडीचे असणारे अन्नपदार्थ, त्यांच्यासाठी आवडणारी वाईन ही तर असतेच, पण नोटेच्या आकाराचे जोस पेपर हेही ते त्या पूर्वजांना अर्पण करतात. यामागे त्यांची कल्पना अशी आहे की परलोकामध्ये आपल्या असणाऱ्या पूर्वजांना पैसे कमी पडू नयेत म्हणून ते अशा नकली नोटा अर्पण करतात आणि म्हणून त्याला घोस्ट मनी असंही म्हणतात. म्हणजे हा जो पितृपंधरवडा आहे हा भारतातच नव्हे तर जगात वेगवेगळ्या तिथींना, वेगवेगळ्या वारी, वेगवेगळ्या महिन्यात, वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करतच असतात. या सगळ्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की एका परीने हा पूर्वजांविषयीचा कृतज्ञता पंधरवडा केवळ अंधश्रद्धा किंवा जुनाट विचार असा नसून तर आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतज्ञ भावनेला मजबूत करणारा असा हा पंधरवडा आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मूळ जीन्सची रूटकडे घेऊन जाणार आहे, आपली नाती मजबूत करणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादातून आपल्या भविष्याला उत्तम दिशा देणार आहे. त्यामुळे हा पंधरवडा ही बाकी काहीही साजरं न करता त्यांच्याविषयीचा असणारा कृतज्ञ भाव हा वर्षभर आचरणात आणण्याची आठवण करून देणार आहे असे आपल्याला नक्की म्हणता येईल.
1: मैत्रिणींनो, स्मरण पूर्वजांचे हे डॉक्टर धनश्री साने यांचं अतिशय सुंदर असं भाषण आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकूया आपल्या सर्वांचं आवडतं गाणं.

0: आपल्या मुलाने निरोगी आनंदी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगावं. पण जेव्हा एखाद्या आईच्या पदरात विशेष मुलाचं मातृत्व येतं तेव्हा त्या आईसमोर मुलाच्या जन्माच्या आनंदासोबतच अनेक आव्हानंही उभी राहतात. मुलाच्या गरजा समजून घेण्यापासून त्याच्यासाठी योग्य उपचार, शिक्षण, प्रशिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसतो. अशावेळी समाजाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संवेदनशीलतेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. तर आज आपण अशाच विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. सुमंगल मतिमंद मुलांची शाळा पेण इथे सहसचिव म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2010 आई डे केअर संस्थेची स्थापना केली. स्वातीताई विशेष मुलांना शिक्षणासोबतच व्यवसाय, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 40+ पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत. स्वाती मोहितेताई नमस्कार, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वातीताई, विशेष मूल जन्माला आलं की त्याचं संगोपन करताना अनेक आव्हानं समोर उभी राहतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: खरं तर चैताली भोवती जग सगळं फिरत होतं आणि ती 6 महिन्याची असताना समजलं की ती ॲबनॉर्मल आहे आणि तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण आत्ता ती 33 वर्षाची आहे आणि 33 वर्षापूर्वी मतिमंद मुलांसाठी किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, थेरपी किंवा डॉक्टर्स, ह्या गोष्टी पेणमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि त्यासाठी आम्हाला पेणहून 3 तासाचा प्रवास करून मुंबईला यावं लागायचं आणि मग तिथे तिला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्या गोष्टींची सुखसोयी मिळायच्या. ती जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा असं समजलं की डॉक्टर म्हणाले की तिला आता शाळेची गरज आहे, तिला विशेष शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि आम्ही मग विशेष शाळा शोधायला सुरुवात केली.
0: बरं, म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या अडचणी आल्या त्या शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. चैताली विशेष मुलं आहे हे तुम्हाला केव्हा कळलं? म्हणजे जन्मापासूनच तुम्हाला कल्पना होती की हे नंतर कळलं?
1: 3 महिन्याची चैताली जेव्हा झाली ना तेव्हा ती कुशी होत नव्हती. म्हणजे इतर सामान्य मुलं कशी त्या त्या वयात त्या त्या महिन्यात त्या त्या गोष्टी करतात, तसं चैतालीने काहीच केलं नाही. म्हणजे ती फक्त स्माईल द्यायची आणि खुशी झाली नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले काही मुलं उशिरा सगळ्या गोष्टी करतात. मग आम्ही म्हणायचो की होईल होईल करून असे 6 महिने गेले आणि 6व्या महिन्यात जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी कोकणात गेलेलो आणि तिथे तिला खूप त्या वातावरणात तिला खूप सर्दी झाली आणि म्हणून आम्ही तिथल्या एका डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर म्हणाले सर्दी ताप हा अगदी क्षुल्लक आजार आहे, खरं तर ती ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा शब्द ऐकताच मी आणि तिचे बाबा होतो, म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि असं वाटलं की अरे सगळं जग आपल्या भोवती म्हणजे फिरतंय आणि मोठा प्रश्न होता की काय करायचं, काय सुचेच ना, फक्त अश्रू बोलत होते. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टर उधाणी म्हणून खूप चांगले डॉक्टर आहेत की न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा आणि ते काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू करा. दुसऱ्याच दिवशी आम्ही पेन गाठलं आणि लगेचच त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मुंबईमध्ये आमची सुरुवात झाली.
0: म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या काही समस्या आल्या, जी आव्हानं आली, त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि इतर मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून आज आई डे केअर ही संस्था उभी राहिली. तर ही संस्था सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि तिथल्या कामाचं स्वरूप कसं आहे?
1: खरं तर हा प्रवास जो चैताली बरोबर होता तो खूप खडतर चालू होता, कारण दर शुक्रवारी मुंबई गाठायची, सगळ्या थेरपी करायच्या, परत घरी जायचं, माझे मिस्टर तिथूनच आम्हाला पेणमध्ये स्टँडवर सोडायचे आणि ऑफिसला जायचे, म्हणजे खूप ओढाताण व्हायची. आणि जेव्हा ती 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले विशेष शाळेची गरज आहे तिला, तेव्हा आम्ही मुंबईमधल्या बऱ्याचशा शाळा फिरलो कारण पेनला ह्या सगळ्या सोयी नव्हत्याच. मुंबईच्या शाळा जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही म्हणून आम्हाला तिथे ऍडमिशन नाही मिळालं मुंबईच्या शाळांमध्ये. मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यातलं शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्यावर आपल्याला कळेल की आपल्या मुलीला काय शिकवलं पाहिजे, कारण डॉक्टर सतत सांगत होते की थेरपी बरोबर तिला विशेष शिक्षण खूप महत्वाचं आहे तिच्यासाठी, कारण शब्दसंग्रह वाढवला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी तिला शिकवल्या पाहिजे. मग मी डीएड केलं, त्याचा पण शोध लावला की

0: मैत्रिणींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, प्रत्येक आईचं स्वप्न एकच असतं.

0: आमच्या इथून म्हणजे पेणहून बेलापूरला एनआयएमएच म्हणून संस्था आहे, म्हणजे ती मतीमंद मुलांचं तिथे कॉलेज आहे, डीएड बीएड एमएड तिथे होतं. तर मग तिथे ऍडमिशन घेतलं आणि पहिलं डीएड पूर्ण केलं, नंतर बीएड केलं आणि घरातच ही आई डे केअरची स्थापना केली.
1: पण आई डे केअर ही केवळ संस्था नाहीये तर आपलेपणाची मायेची ऊब देणारं एक घर आहे.
0: घर आहे.
1: तर हे नाव ठेवण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय होता?
0: तर आईमध्ये दोन अर्थ आहेत. एक आपुलकी आहे, प्रेमाने सांभाळ करणारी आई, सगळ्याला सामोरी जाणारी आई. कितीतरी त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे.
1: मायेची ऊब देणारी
0: कणखर आई, कुठलंही आव्हान स्वीकारणारी आई. मग ते एक ठीक आहे, आपण आई नाव देऊया आणि त्याप्रमाणेच तर खरं आपण मुलांना सांभाळू शकू, एकदम जवळ जाऊ शकू त्या मुलांच्या. आणि मग ते आई डे केअर सेंटरची पहिली स्थापना झाली.
1: बरं.
0: म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांना सांभाळायचं. एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला धुणी भांडी करायला जायचंय, पण

0: सांभाळू शकू, एकदम जवळ जाऊ शकू त्या मुलांच्या. आणि मग ते आई डे केअर सेंटरची पहिली स्थापना झाली.
1: बरं.
0: म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांना सांभाळायचो. एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला धुणी भांडी करायला जायचंय, पण माझं मूल विशेष असल्यामुळे मला काम करायला जाणं खूप अशक्य आहे. तिला ठेवून सगळं लक्ष माझं तिथे असतं, परत तिला कोण बघणार, तिला कोण सांभाळणार, कारण मी एकटीच माझं कुटुंब सांभाळते. मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे आणून सोडा, मी सांभाळेन. म्हणून ते आई डे केअर सेंटर, म्हणजे एक पाळणा घर, सांभाळणारं एक छोटस घर, म्हणजे घरातच मी एक रूम रिकामी केली. तिथे त्या मुलीला माझ्या मुलीबरोबर, म्हणजे माझ्या मुलीचं जसं मी थेरपी करायची, कारण 5 वर्ष आम्ही तिला कुठे कुठे थेरपी घेतली, कसं तिला सांभाळलं, ते सगळं अनुभवातूनच मग त्या मुलीसाठी पण थोडेसे शब्द शिकवायचे, तिची थेरपी घ्यायची. मग असं सांभाळत बऱ्याच लोकांना, जसे माझ्यासारखे जे पालक आहेत ते आम्ही एकत्र आलो आणि त्यांना समजलं की अरे इथे विशेष मुलांना सांभाळलं जाते. मग ते एक मूल, दोन मूल, चार झाली, पाच झाली, आज आमच्या आई डेकेअर संस्थेमध्ये 72 मुलं आहेत.
1: म्हणजे तुम्ही 72 मुलांची आई आहात चैताली सोबत.
0: हो, 72 मुलांची आई.
1: वा, तुमच्या संस्थेमध्ये हॉस्टेलही आहे, तर या हॉस्टेलमध्ये सुद्धा विशेष मुलंच येतात की कसं, कुठल्या कुठल्या शहरांमधून ते येतात?
0: आजूबाजूच्या बऱ्याच गावातून खरं तर येतात. आमच्याकडे 3 युनिट चालतात, एक शाळा, दुसरं कार्यशाळा आणि तिसरं निवासी. शाळा आणि कार्यशाळेमध्ये 55 मुलं आहेत आणि निवासीमध्ये 17 आहेत. यामध्ये आम्ही लहान मुलं जी आहेत 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्यांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट ट्रीटमेंट, परत विशेष शिक्षण जे खूप गरजेचं आहे ते दिलं जातं. त्यांच्यात बऱ्याचशा प्रगतीसाठी, म्हणजे सगळ्याच शारीरिक, मानसिक, भावनिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. 10 वर्षापुढील 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती शैक्षणिक गोष्टींबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण पण घेतात.
1: बरं.
0: आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात. आणि जी 18 वर्षापुढील मुलं आहेत ती निवासी कार्यशाळेत आहेत, त्यांना आम्ही त्यांचे बिहेवियर, त्यांच्यावर काम करतो. किंवा त्यांना कसं, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून ठेवायचं, त्यांचं एक टाइम टेबल फिक्स केलेलं आहे. आमच्याकडे बरीचशी ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना कसं चेंज कुठली गोष्ट केली तर आवडत नाही. त्यांना सकाळपासून उठल्यापासून एक शेड्यूल त्यांचं फिक्स असतं, म्हणजे आम्ही टाइम टेबल असं लावून ठेवतो. त्याने सकाळी उठल्यावर ब्रश करायचं तर ब्रशच करायचा, त्याच्यानंतर आंघोळ आहे तर आंघोळच, त्याच्यानंतर नाश्ता आहे तर नाश्ता. थोडं आपण चेंज केलं तर ती हायपर होतात.
1: बरं.
0: किंवा मग बडबड करणार, किंवा मला ही गोष्ट करायचीच नाही म्हणून रुसून बसणार. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाचं आम्ही टाइम टेबल फिक्स केलंय आणि स्वतःचं काम स्वतः कसं करतील याच्याकडे जास्त भर दिला जातो. म्हणजे संस्थेत जर एखादं मूल ऍडमिशनसाठी आलं तर असेसमेंट पहिली होते, मग त्याचे गोल सेट होतात आणि त्याच्यावर कसं काम करायचं हे ठरवलं जातं.
1: कोणत्या कोणत्या शहरातून ही मुलं आलेली आहेत आणि ही मुलं राहतात पूर्ण वेळ की त्यांच्यासोबत इतरही कोणी असतं, म्हणजे कोणी प्रशिक्षक आहेत, कशी योजना करता तुम्ही त्यांच्यासाठी?
0: ऍक्च्युली शाळेमधली जी मुलं आहेत ती 11 ते 5 असतात.
1: बरं.
0: आपल्याकडे 2 बस आहेत आणि त्या बसनी मुलं आजूबाजूच्या, म्हणजे पेनच्या आजूबाजूच्या गावातून येतात. आणि रेसिडेन्शियलला जी मुलं आहेत ती मात्र पुणा, मुंबई, पेण, अलिबाग, पनवेल इथली मुलं आहेत.
1: आज आई डे केअर संस्थेमध्ये अनेक मुलं आहेत, तर त्या सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी किती जणांची टीम काम करते?
0: 72 मुलांवर 28 जणांची टीम काम करते. त्यातले 13 स्पेशल एज्युकेटर आहेत आणि बाकी केअरटेकर, ड्रायव्हर, इतर सगळे कर्मचारी.
1: विशेष मुलांचं जग थोडं वेगळं असतं, त्यांच्या छोट्या छोट्या गरजाही अनेकदा मोठ्या आव्हानांसारख्या उभ्या असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आव्हान तर रोजच असतं. असे प्रश्न उभे होतात की रोजच्या रोज नवीन प्रश्न उपलब्ध होतात, पण आमच्याकडे खूप चांगला स्टाफ आहे की याच मुलांचे पालक आहेत त्यांनाच आम्ही डीएड, बीएड, म्हणजे विशेष बीएड, विशेष डीएड, विशेष एमएड करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि पालक असल्यामुळे आमचा हा फायदा होतो की ते मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणजे खरं तर आईच पहिली शिक्षिका असते, त्यामुळे तिला माहिती आहे माझ्या मुलाला कसं सांभाळायचंय, कशा त्याच्या छोट्या छोट्या गरजांवर आपल्याला काम करायचंय, कसे गोल सेट करायचेत किंवा कसे टास्क पाडायचेत. म्हणजे एखाद्या मुलाला चपाती तोडून भाजी बरोबर घास घेऊन तो तोंडापर्यंत

0: पर्यंत हात नेऊन ते शिकवायचंय. मग आम्ही आमच्याकडे जेव्हा मूल येतं मग ते अगदी आमच्याकडे 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. पण आमच्याकडे मग ते 3 वर्षाचं मूल असू दे किंवा 56 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती असू दे, त्यांना आम्हाला पहिला हेच टास्क शिकवायला लागतात की स्वतःची कामं स्वतः करणं, म्हणजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचं जेवण, स्वतःचं आता राहणारी मुलं आहेत तर स्वतःच्या बेडवर चादर हंतरणं, स्वतःचे कपडे ओळखून ते निवडणं की आज मला युनिफॉर्म घालायचंय शाळेत जाण्यासाठी, फिरायला जायचंय, किंवा काही म्हणजे रेसिडेन्शियल मुलं रोजच्या रोज चालायला बाहेर पडतात तर त्यांना कुठले कपडे घालायचे, एखादा कार्यक्रम आहे 15 ऑगस्ट आहे 26 जानेवारी आहे तेव्हा कुठले कपडे घालायचे, हे सगळं शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आंघोळ करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं. आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग. एवढी आमची आता 4 मजली बिल्डिंग आहे पण तुम्ही कधीही जा पण कुठे टॉयलेटचा वास येईल असं नाही. मुलं इतकी 15 वर्षात एवढी ट्रेन झाली आहेत की वॉशरूमला गेल्यावर फ्लश करून बाहेर येणं, लाईट लावली असेल तर ते बटन बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं अगदी व्यवस्थित करतात.
1: म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारची विशेष मुलं प्रशिक्षण घेत आहेत?
0: आमच्याकडे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. ऑटिस्टिक आहेत, सेरेबल पाल्सी आहेत, डाऊन सिंड्रोम आहेत, स्लो लर्नर आहेत, आयडी आहेत, अशा मल्टिपल डिसेबल्ड आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल एज्युकेटर आहेत की जे या मुलांवर काम करतात. आणि थेरपिस्ट पण आहेत की फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आमच्याकडे महिन्यातून एकदा येतात तर त्याची सोय सुद्धा यावर्षी आम्हाला करता आली. असे अनेक म्हणजे डॉक्टर सुद्धा येतात की एक दिवस त्यांचं चेकअप होतं. या सगळ्या सुविधा यावर्षी आमच्या मुलांना मिळाल्यात याचा खरं तर आनंद आहे. कारण आम्ही जवळजवळ 10 वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी झगडत होतो तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्हाला 10 वर्षानंतर मिळाले.
1: बरं,
0: स्पीच थेरपिस्ट आम्हाला आता 2 वर्षापूर्वी मिळाले. म्हणजे ज्याची खरी गरज आहे तेच आम्हाला मिळत नव्हतं. आणि ते आम्ही कुठून कुठून म्हणजे आम्ही थेरपिस्टकडे शिक्षकांना पाठवायचो किंवा एखादं सेशन ठेवायचो की आम्हाला शिकवा की थेरपी कशी घ्यायची, स्पीचमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, ळ ल र कसं बोललं पाहिजे आमच्या मुलांनी. मग आम्ही कुठून कुठून कुठल्या तरी शाळेमध्ये जिथे स्पीच थेरपिस्ट असतील तिथे शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवायचं, मी स्वतः जायची आणि मग ते शिकून इकडे आम्ही सगळं ते मुलांवर काम करायचो. पण आता या वर्षी आम्हाला सगळे थेरपिस्ट मिळाल्यामुळे मुलांमध्ये खूप म्हणजे अतिशय बदल जाणवतो. म्हणजे असं वाटतं की आता मुलं बोलतील. कारण एखादा शब्द जो आई हे बोलता येत नव्हतं आता मुलं आई बोलतायत. आई दे, घे, कर हे शब्द आले तरी आपल्याला त्या शब्दावरून बऱ्याचशा गोष्टी. दे म्हटल्यावर त्याला काय पाहिजे की नक्की तो ग्लास करे बोर्ड दाखवतोय का, की त्याला भूक लागली आहे का, हे कळलं तरी आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे.
1: विशेष मुलांना सांभाळताना स्वतःमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं असतं. कारण काही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात, कधी कधी शांत होतील, काही करतील याचा अंदाज नसतो. तर संयम बाळगणं किती गरजेचं आहे?
0: संयम तर खूप असणं गरजेचं आहे. मी आता इतके वर्ष काम करते तर मला खूप चांगलं समजलंय की त्यांना जर आपण प्रेम दिलं ना तर त्यांच्यात खूप चांगला बदल होतो. म्हणजे जिथे ओरडायला पाहिजे ओरडायलाच पाहिजे, की जे चूक आहे ते चूक दाखवायलाच पाहिजे. पण तेवढंच प्रेमाने जेव्हा त्यांना मिठी मारतो, जवळ घेतो, तर त्यांना खूप म्हणजे मला यांचं ऐकायचंय का तर ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. आणि ज्यात मी हायपर होतोय किंवा ज्या गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत त्या जर मला कळतायत की या मला कमी केल्या पाहिजे. आणि ही मुलं या त्यांच्या चुकीच्या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे एका मुलीचं मी उदाहरण देईन की जेव्हा तिला फिजिओथेरपी मिळाली त्या आईला खूप सलाम. कारण ती एक अशा गावातून यायची की जिथून पाऊण तास आमच्या शाळेत यायला लागायचा आणि तिला 2 विक्रम बदलून शाळेमध्ये यावं लागायचं. म्हणजे आईची पण मेहनत आहे आणि संस्थेची पण मेहनत आहे. आणि त्या फिजिओथेरपिस्टची खूप म्हणजे त्या असं बॉलवर टाकायचे आणि चालवायचे ना तिला, तेव्हा डोळ्यात पाणी यायचं. पण आज ती मुलगी स्वतः चालत येते संस्थेत. तिचं नाव शुभ्रा आणि ती आज एकटी बसमध्ये बसते, एकटी बसमधून जाते, छान डान्स करते, बरेचसे शब्द बोलते. म्हणजे हा बदल किती मोठा आहे.
1: हो.

0: काही व्यक्ती काय मला म्हणतात की किती काम करणार या मुलांवर, काय त्यांच्यात बदल होणार आहे, पण मला माहिती आहे यांच्यात बदल होतो आणि तो गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. कारण माझ्या मुलीचं मी उदाहरण दिलं तर तिच्यावर जर मी काम केलंच नसतं तर ती पूर्ण झोपून राहिली असती. आज मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकते का, तर ती हाताला धरून चालते. जर चालू शकली नसती तर मला तिच्या बरोबर घरी थांबायला लागलं असतं, पण आज वॉशरूम पर्यंत मी तिला नेऊ शकते आणि तिला टॉयलेट ट्रेनिंग मिळालंय, त्याच्यामुळे ती कुठे पण इकडे तिकडे शिव नाही करत, बरोबर ती कंट्रोल करते. हा सिव्हिअर मुलांमधला हा चांगला बदल आहे. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांच्या पालकांना मी असं सांगेन की यासाठी प्रयत्न करा. म्हणजे फिजिओथेरपी दिली तर आज ती मुलं चालू शकतात, स्पीच थेरपी दिली तर तुम्हाला कमीत कमी आई मला हे दे हे बोलू शकतील. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांवर खूप काम करायला लागतं, पण माइल्ड आणि मॉडरेट मुलांवर थोडं कमी काम करायला लागतं. म्हणजे त्यांना जर थेरपी बरोबर या सगळ्या शैक्षणिक गोष्टी शिकवल्या तर आज आमच्याकडे 3 विद्यार्थी आहेत एनआयओएसचा, म्हणजे सर्वसामान्य मुलांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय.
1: बरं,
0: 10वीची परीक्षा दिली आहे, फक्त पहिल्या वर्षी 2 विषय सोडवले, दुसऱ्या वर्षी 3 विषय सोडवले, असं करत करत आज चांगल्या मार्काने पास झाली.
1: त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते पुढे पुढे चाललं.
0: आज आमचा एक मुलगा आमच्या पूर्ण शाळेच्या 72 विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका टाइप करण्याचं काम करतो. एक विद्यार्थी आमचा ज्या पेपर बॅग बनवतो त्या सगळ्या मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन विक्री करतो. एक मुलगा वॉचमॅनचं काम करतो, त्याला 5,000 रुपये पगार आहे. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे, पण त्याची कामं जरी वेगळी असली पण आज ते सक्षम होत चाललेत. एक मुलगा एका कंपनीत काम करतो, तो पेनमध्ये शाई भरण्याचं काम करतो, तो 12,000 रुपये कमवतो. एकटा जातो रसायनीला, पेनमधून एकटा जातो आणि एकटा येतो.
1: स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं या संस्थेने मुलांना शिकवलं.
0: एक मुलीचं मी एक चांगलं उदाहरण देईन. ती आपल्या संस्थेमध्ये छोटे छोटे गणपती, म्हणजे पेण हे गणपतीसाठी प्रसिद्ध शहर आहे, घरोघरी गणपती होतात, आणि त्या मुलीला आम्ही छोटे गणपती कलर काम करायला, छोटे छोटे उंदीर कसे रंगवायचे, गणपतीच्या हातात जो मोदक ठेवतो कसा रंग द्यायचा त्याला, कोणता कलर त्याला चांगला दिसेल, या सगळ्या गोष्टी शिकून आज ती तिच्या कारखान्यात स्वतः काम करते आणि 20,000 वरती कमवते.
1: वा, विशेष मुलांना सांभाळत असताना अनेक आर्थिक अडचणींना देखील सामोरं जावं लागतं, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आर्थिक अडचणी तर भयंकर असतात, कारण ह्या थेरपी सोप्या नाहीयेत. म्हणजे त्याचा खर्च खूप आहे. आमची जी शाळा आहे ती पूर्ण फ्री आहे.
1: बरं,
0: पण रेसिडेन्शियलला मात्र आम्ही काही रक्कम घेतो. कारण का की रेसिडेन्शियलला जास्त लोक लागतात, म्हणजे कारण हायपर मूल झालं तर 3-3 व्यक्तींना त्या मुलाला सांभाळायला पकडायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही रेसिडेन्शियलला काही रक्कम पालकांना सांगतो की तुम्हाला द्यावीच लागेल. त्याशिवाय ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या भागणार नाही, किंवा त्यांच्यात जर प्रगती करायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत.
1: आता विशेष मुलांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याची गरज अधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? समाजाने या मुलांकडे आणि त्यांच्या पालकांकडे पाहताना आपल्या दृष्टिकोनात कोणता बदल घडवून आणणं गरजेचं आहे?
0: समाजाने पॉझिटिव्हच त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण त्यांच्या गरजा काय आहेत, म्हणजे त्यांच्या क्षमतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या मुलांना काही येत नाही असं म्हणण्यापेक्षा त्या मुलांना काय येतंय, त्यातून ते काय करतायत. आता आमचे दिवाळी जवळ आली आहे तर दिवाळीच्या पंत्या मुलं करतात, इतक्या सुंदर करतात. म्हणजे आम्ही 2 वर्ष ऑर्डर मिळाली आहे आणि 75,000 पंत्या आम्ही 2 वर्ष करतोय. म्हणजे त्यातून चांगले पैसे मिळतात आणि हे मानधन म्हणून 18 मुलांना दिलं जातं. त्यांचे प्रत्येकाचे अकाउंट ओपन केलेत, त्याच्यावर ते पैसे ट्रान्सफर होतात. जेव्हा ते काम येतं आमच्याकडे तेव्हा मुलं इतकी आनंदाने करत असतात, म्हणजे रात्री 8-8 वाजेपर्यंत मुलं थकत नाहीत,
1: हे रमतात त्याच्यामध्ये,
0: इतके रमतात. आणि जो हायपरपणा आहे तो आपोआप कमी होतो की मला काहीतरी काम करायचंय, मला काम मिळालंय,
1: ते मग्न होतात त्या गोष्टी,
0: मग्न होतात. म्हणजे सतत जर एखाद्या मुलाला टाइम टेबल प्रमाणे जसं मगाशी मी म्हंटल तसं सतत जर काम दिलं, म्हणजे आमच्याकडे जे कार्यशाळा मी बोलले ना, तर कार्यशाळेमध्ये जी मुलं काम करतात तर एका पाठोपाठ 45-45 मिनिटाचा एक पिरियड असतो, आणि जी मानधन घेतात त्यांचा 1-1 तासाचा पिरियड असो. प्रत्येक मुलाने आपलं काम निवडायचं. मग काही मुलं पेपर बॅग करतात, काही मुलं दिवाळीच्या पंत्या करतात, म्हणजे रंगकाम, त्याला डिझाईन करणं, बऱ्याच मातीच्या वस्तू आहेत.

0: काही छोटे छोटे गणपती तयार करतात, काही राख्या बनवतात. यावर्षी आम्ही 18 ते 20 हजार राख्या बनवल्या आणि त्या राख्यांची विक्री आम्ही प्रत्येक शाळांमध्ये केली आणि त्या शाळांमध्ये 300 मुलं आहेत, काही ठिकाणी 1000 मुलं आहेत आणि त्या प्रत्येकाने आमच्याकडून आमच्या मुलांनी तयार केलेल्या राख्या घेतल्या आणि त्या संपतायत. म्हणजे राख्या आम्ही बनवतोय आणि ह्या सगळ्या संपतायत त्याचा एक त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो. अशा खूप वस्तू आहेत. आम्ही जे डुप्लेक्सच्या पेपरपासून जे फ्लॉवर बनवतात ना मुलं, ती खरे वाटतात एकदम. म्हणजे त्याची एवढी मागणी आहे की त्याचे छोटे छोटे आम्ही बुके तयार करतो. फ्लोटिंग कॅन्डल आहेत आमच्याकडे बनतात, त्याची खूप चांगली ऑर्डर मिळते आम्हाला. पण आमचं कसं, पेण हे गाव आहे तर तिथे चांगली एवढी चांगली किंमत मिळत नाही त्या वस्तूला. मग आम्ही पनवेलच्या पुढे मग बरेचसे मॉल आहेत किंवा बऱ्याचशा कंपन्या आहेत, मग मुंबईपर्यंत आम्ही विविध ठिकाणी स्टॉल मुलांना घेऊन लावतो कारण समाजात पण त्यांना वावरण्याची संधी मिळते. समोरच्या माणसाशी मला कसं बोलायचंय,
1: न घाबरता सामोरं जाणं,
0: सामोरं जायचंय, कॅल्क्युलेशन करायला मिळतं, बोलणं चांगलं होतं, संवाद कसा साधायचाय, किंवा आलेल्या व्यक्तीला मी माझी वस्तू कशी विक्री करेन गोड बोलून, त्या सगळ्या गोष्टी कळतात. की स्टॉलवर जेव्हा आमची मुलं हे सगळं करत असतात आम्हाला पण त्यांच्याबरोबर एवढा आनंद होतो की आज माझी मुलं कुठेतरी सक्षम होत चाललेली आहेत. आणि खरं तर पालकांना हा एक सतावत असतो की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. आणि खरं कारण आमच्याकडे हॉस्टेल सुरू करण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच. म्हणजे माझे मिस्टर असं म्हणायचे की हॉस्टेल नाही चालू करायचं का, आपण पालकांपासून मुलांना लांब ठेवायचं कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळायला पाहिजे. पण अशी एक घटना, शाळा चालू करता करता म्हणजे सुरू झाली आमची 2010 मध्ये, तेव्हा अशी घटना घडली की एका ऑटिस्टिक मुलाला त्याच्या आईला सांभाळणं शक्य नव्हतं.
1: बरं.
0: आणि एकतर नवरा व्यसनी, तो म्हणजे व्यसन दारू पिऊन येऊन तिला मारसोड इतका करायचा. मग ती म्हणायची मी संसार माझा सांभाळू की त्या मुलाला सांभाळू. ऑटिस्टिक मुलं कसं असतात की एका जागी स्थिर बसत नाहीत, स्वतःच्या विश्वात असतात. मग तिला हे करू का ते करू असं करून तिने 5 लिटरचं कॅन रॉकेलचं पूर्ण ओतून घेतलं आणि आत्महत्या केली. मग तेव्हा आम्ही ठरवलं की जे माझे मिस्टर आणि मी म्हटलं की नाही, आता आपण शाळेबरोबर रेसिडेन्शियल पण सुरू करायचं. आपण काय सगळ्या समाजातल्या मतिमंद मुलांच्या आईंना, सगळ्या मुलांवर काम नाही करू शकणार, पण कमीत कमी आपल्या समोर ज्या घटना घडतात त्या तरी कुठेतरी कमी होतील,
1: कमी होतील,
0: यासाठी तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकू. आणि मग खरी ती हॉस्टेलची सुरुवात
1: झाली. पालक आपल्या मुलांना रोज शाळेत सोडतात, मुलं 4 ते 5 तास शाळेत बसतात, तर अशा वेळी त्यांच्यात कोणते बदल झाले, कोणकोणत्या नवनवीन गोष्टी ते शिकले हे जाणून घेण्याची उत्सुकता पालकांमध्ये असते. तर अशा वेळी पालकांशी रोजच्या रोज संवाद साधला जातो की कसं?
0: हो, महिन्यातून एक पालक मीटिंग होते. प्रत्येक मुलाची जी प्रगती होते ती पालकांना सांगितली जाते कारण आमच्याकडे टास्कच पाडले जातात प्रत्येक गोष्ट जी शिकवायचे. म्हणजे आता ऑटिस्टिक मुलांमध्ये ADHD, स्थिर मुलं जी न बसणारी मुलं आहेत, तर त्यांना पहिल्यांदा बसून एखादी ऍक्टिव्हिटी करणं याच्यावरच जास्त भर दिला जातो. मग होम गोल त्यांना दिले जातात.
1: बरं.
0: म्हणजे आम्ही शाळेमध्ये हे घेतोय तर वर्गात पालकांना बसवलं जातं मुलांबरोबर आणि आम्ही हे जर शाळेमध्ये शैक्षणिक गोल आमचे हे आहेत तर होम गोल तुम्हाला हे करून घ्यायचे.
1: बरं.
0: म्हणजे घरी सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. मग त्याचं ट्रेनिंग पण दिलं जातं आणि प्रत्येक म्हणजे अगदी 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंत मुलांच्या पालकांना बोलून त्या त्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात.
1: म्हणजे फक्त मुलांना प्रशिक्षण देणं गरजेचं नाहीये तर आईबाबांनीही त्या मुलांसोबत प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे की जेणेकरून 5 तासानंतर जेव्हा मूल घरी येईल तेव्हा मूल आपलं काय सांगतंय हे आपल्याला कळेल.
0: तर
1: त्या प्रशिक्षणाची गरज आईबाबांनाही तितकीच आहे. ही विशेष मुलं किंवा मुली जेव्हा वयात येतात तेव्हा काळजी घेणं, काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं हे खूप महत्वाचं असतं. तर अशा वेळी त्यांना काही प्रशिक्षण दिलं जातं का?
0: आमचे छोटे छोटे लेसन असतात. म्हणजे अगदी पॅड कसं लावायचं, MC आल्यावर काय करायचं, येण्याच्या अगोदर काय होतं, पोटात छोटं छोटं दुखतं. म्हणजे हा आम्ही 15 वर्षा पुढील मुलींसाठी हा लेसनच असतो आमचा आणि त्याचं हळूहळू ट्रेनिंग दिलं जातं आणि अगदी प्रात्यक्षिक करून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बरेचसे प्रश्न असतात मुलांचे किंवा म्हणजे जसं की आता एक मुलगा आहे आमच्याकडे तर तो म्हणतो माझ्या बहिणींची लग्न झाली आहेत तर माझं पण लग्न करा. पण त्याला आम्ही ओरडत नाही किंवा त्याला

0: ओरडून काहीच उपयोग नाही, पण त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो. मग त्याला सांगतो तुझं लग्न केलं तर तू कुठे राहणार, तर मग मी संस्थेत राहीन. पण आमच्याकडे लग्न झाल्यावर आम्ही ठेवत नाही, कारण तुला मग छोटीशी रूम घेऊन तुला वेगळं राहावं लागेल, ते तुला कसं जमेल, तू तुझ्या बायकोची जबाबदारी घेऊ शकतोस का, तू कुठे नोकरी करणार. तर मी संस्थेत नोकरी करेन, मला 8,000 रुपये पगार मिळेल, पण मग 8,000 रुपयात तुझं भागेल का. मग सगळ्या त्या हिशोब लावायचा, त्याला सांगायचं की भाजी किती रुपयाची, आज मावशींनी काय आणलंय, ह्या सगळ्या गोष्टींना इतके पैसे लागले, मग महिन्याला इतका खर्च होणार, हे शक्य आहे का. मग तो म्हणतो की शक्य आहे मॅडम, बघ लग्न झाल्यावर तर बाळ होतं, मग बाळ झाल्यावर तू त्याचं शिक्षण कसं करणार. तर नाही, मी शिक्षण नाही करू शकत. मग तू अभ्यास घेऊ शकशील का त्याचा. तर नाही, मी अभ्यास नाही घेऊ शकणार. मग शाळेत ऍडमिशनसाठी तुम्हाला बोलवतील, मग त्याची पण फी असते ना, कारण फी दिल्याशिवाय तर तुला कोण ऍडमिशन नाही देणार. मग तुझं हे 8,000 रुपयात होईल का सगळं. तेव्हा कुठेतरी जाऊन, म्हणजे हे एका दिवसात नाही, त्याला सतत काउन्सिलिंग करून करून त्याच्यात मग हा बदल होतो. किंवा एखादं मूल पॅन्टमध्ये हात घालतं, एक मुलगी आहे ती म्हणते मला मिठी मार, मग तेव्हा सांगतो की बघ आम्ही इथे आज एवढ्या टीचर आहेत, आम्हाला तू बघितलेस का असं मिठी मारताना किंवा पॅन्टमध्ये हात घालताना, किंवा कुठेतरी आपले जे बॉडी पार्ट आहेत त्याला आम्ही कुठे हात लावताना तू बघितलेस का. तर नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी तुझी इच्छा झाल्यावर त्या कुठे जाऊन करायला पाहिजे, वॉशरूममध्ये. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवून मग त्याचंही ट्रेनिंग दिलं जातं, छोटे छोटे व्हिडिओ दाखवले जातात. म्हणजे मी असं म्हणेन की आजूबाजूला जी लोक आहेत समाजात, म्हणजे आम्ही सगळ्या, आमचा जो स्टाफ आहे त्यांनी सगळ्यांनी विशेष शिक्षण घेतलंय, त्यामुळे आम्हाला ह्यातले बारकावे माहित आहे, किंवा आम्ही ते शिकलोय. मग आम्ही मुलांना आमच्या कधीच ओरडत नाही, पण समाजात जेव्हा वावरतात ही मुलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नजरे समाजाच्या येतात, तिथल्या लोकांना ह्या चुकीच्या वाटतात, तेव्हा ओरडून मारून काहीच. म्हणजे आमच्याकडे पालक सुद्धा मारतात की असं करायचं नाही, ही वाईट गोष्ट आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण आम्ही सुद्धा पालकांना सांगतो तुम्ही ओरडून उपयोग नाही, तुम्ही त्याला उत्तर द्या,
1: संवाद साधणं गरजेचं आहे. आता आई डेकर मधला एखाद्या मुलाच्या प्रगतीचा असा कोणता क्षण आहे ज्याने तुम्हाला आई म्हणून अक्षरशः भावुक केलं आणि मनात कायमचा ठसा उमटला, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: असे तर खूप क्षण आहेत. एक जी मुलगी आमच्याकडे हॉस्टेलला आलेली, म्हणजे तिची आई वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ते एकदम हताश झालेली, बास आता मी हिला कुठेतरी ठेवतो. पण ती जेव्हा आली तेव्हा तिच्यावर जे काम केलं आम्ही, खूप हायपर व्हायची. म्हणजे एकदा तर मावशींचे केस तिने असे ओढलेले, तर ते पूर्ण केस टक्कल पडलेलं त्यांना छोटस,
1: बापरे
0: एवढे केस ओढलेले. आणि आज ती 4 वर्षात तिची एवढी प्रगती झाली आहे की तिला आई वडील घेऊन जातात घरी. म्हणजे हायपरपणा पूर्ण कमी झालाय. म्हणजे 4 वर्ष जे तिच्यावर काम केलं ते सक्सेस झालंय. तो आमच्यासाठी खूप आनंद. म्हणजे ती छान गाते, डान्स चांगला करते, भरतनाट्यम आता शिकते, परत बऱ्याचशा सुधारणा झाल्यात, स्वतःची कामं सगळी स्वतः करते. ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे.
1: वा छान. चैताली सारख्या विशेष मुलीचं संगोपन करत आई डे केअर मधल्या सगळ्या मुलांची आई होणं हा सगळा प्रवास खूप कठीण आहे. तर या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी लाभली?
0: कुटुंबाचा सपोर्ट जर नसताना तर हे शक्यच नव्हतं. म्हणजे घरी आपल्या आई वडिलांचं प्रेम मिळतच, पण इथे सासरी आल्यावर चैतालीचं विश्वच माझ्या सासूबाई बनल्या. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की आजपर्यंत, आता चैताली 33 वर्षाची आहे, पण आजपर्यंत मी अगदी क्वचित की जेव्हा सासूबाई नंदेकडे जातात तेव्हा तिला मी भरवत असेन. म्हणजे आता माझ्या सासूबाई 91 वर्षाच्या आहेत, पण त्यांना चैन पडत नाही तिला भरवल्याशिवाय. त्यांच्या जवळ आपण ताट नेऊन द्यायचं पण तिला त्याच भरवणार. म्हणजे त्यांचा तो सपोर्ट मिळाला की तू शिक्षण घे, मी घरात बघेन. माझे मिस्टर मला इंग्लिश यायचं नाही तर ते मराठी ट्रान्सलेट करायचे, आणि मराठी सगळे प्रश्न की हे प्रश्न 10 मार्काचे ते तू, जेव्हा डीएडला मी होते तेव्हा ते निवडून द्यायचे मला प्रश्न,
1: बर
0: की तू हे प्रश्न पाठ कर. म्हणजे आयता सगळा आलेला अभ्यास मी करायची आणि त्यात मला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे सासूबाई जेवढ्या महत्वाच्या आहेत, जेवढे मिस्टर महत्वाचे आहेत, तेवढेच माझे आई वडील महत्वाचे आहेत. कारण चैताली जेव्हा 5 वर्षाची झाली आणि आम्हाला कुठेच ऍडमिशन मिळत नव्हतं, फक्त एका कारणाने की तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही. तेव्हा माझी आई म्हणाली अगं आपल्या घराच्या समोर मतिमंद मुलांची स्वयं स्कूल आहे, तर तिथे आपण ऍडमिशन घेऊयात. आईकडे ठेवायला सुद्धा धीर होत नव्हता ना, पण मग तेव्हा आईनी, जोपर्यंत मी शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या आईनी तिला सांभाळलं. म्हणजे ही खूप मोठी

0: गोष्ट आहे. जर कुटुंब आपल्याबरोबर असेल ना तर आपण काही करू शकतो.
1: ताई, विशेष बाळ जन्माला आलं की त्या आईबाबांच्या मनात त्या बाळाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न असतात, मनात भीती असते. तर अशा आईबाबांना तुम्ही आज काय सांगाल?
0: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: एका आईच्या अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक विशेष मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आधाराची, आशेची आणि नव्या भविष्याची वाट ठरतोय.
0: हो.
1: स्वाती मोहिते, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी इतका छान संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या वनिता मंडळात आताच आपण ऐकली आई डे केअरच्या संचालिका स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली अतिशय भावपूर्ण मुलाखत.
3: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
3: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, ही होती वनिता मंडळाची निर्मिती आणि आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. तुर्तास माझ्या सहकारी चेतना, मधुलिका, सुहिता यांच्यासोबत मी, दीप्ती आंबेकर, आपली रजा घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा अस्मिता वाहिनी.

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं.

0: राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यामुळे भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचं महत्व अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचं पार्मेलिन यांनी औपचारिक स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमधले संबंध हे समान लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित आहेत असंही ते म्हणाले. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांबरोबर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातले नेते यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर आलं आहे. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे तर येत्या 9 मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 साली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल. हे प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये 4, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पंचनाम्यांना सुरुवात. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि गणेशोत्सव जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा. 18,358

0: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती।
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे। दुष्काळाचं ट्रिगर वन लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यात येत आहेत। सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तात्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीकस्थितीची पाहणी केली। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले। पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठक घेतली। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करावं, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या। 79व्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 TMC पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसेनं हो पायेगा या जन आंदोलनाचा छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला। मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं। मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत। उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। केंद्र शासनाच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा देशात 16 क्रमांक आला आहे। महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला। योजनेतल्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं सोडवून कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले। गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात पार पडला। श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं। घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी होती। गणेश विसर्जनही जिल्ह्यात शांततेत पार पडलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात उभारण्यात आलेल्या 47 गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर 41,482 गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं। मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 18,358 गणेश मूर्तींचं दान तर 23,124 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तसंच 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली। या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते। या स्टॉल्समधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जिल्ह्यातल्या 148 महाविद्यालयातल्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी विविध 28 कलाप्रकारांमध्ये सादरीकरण केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसरी यादी जाहीर करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,105 गावांमधल्या 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे।
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनांचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. भारत स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भात कराराचा यात समावेश आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसंच स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्याच्या उद्देशपत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. भारतीय निर्यातीसाठी स्वित्झर्लंडमध्ये बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय कृषी उत्पादन, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडला निर्यात वाढायला मदत होईल असं ते म्हणाले. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं. लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधींची क्षेत्र आज दोन्ही देशांनी निश्चित केल्याचं ते म्हणाले.
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्ज्वल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इन्फ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
0: तत्पूर्वी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. पार्मेलिन यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. त्यात संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच याप्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. आमदारांचे विशेष अधिकार आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांच्या तरतुदीचा विचार करताना सैद्धांतिक स्वरुपाच्या चर्चेत आपण भाग घेणार नाही अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयानं आज मांडली. यासंदर्भातला 2003 ठराव तमिळनाडू विधानसभेनं 2004 मागं घेतल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. उद्यापासून 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात करणार आहे. पण हा प्रस्ताव मागे घेतला असेल तर हा मुद्दाच संपुष्टात येतो आणि ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं तमिळनाडू विधानसभेचे वकील राजू रामचंद्रन यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य वाघची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती, त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
2: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत

0: पर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. अनधिकृत बॅनर्स फलक लावले जाऊ नयेत यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना त्या महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, प्रिंटरचं नाव आणि अधिकृत QR कोड छापणं बंधनकारक असेल. गस्ती पथक किंवा सामान्य नागरिक हा QR कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. QR कोड नसलेला कोणताही फलक, बॅनर, पोस्टर्स आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त केला जाईल. वारंवार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं जाईल. राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल असं गृहित धरू नये असा इशारा त्यांनी दिला. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. सतीश चव्हाण याआधी 3 वेळा याच मतदारसंघातून आमदार होते. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: भांति जिनकी रक्षा की जाती थी एक एक कर दिया को अर्पण करने लगे. जिस तरह सुख और आनंद से पालित शरीर चिता की भेंट हो जाती है उसी प्रकार वो कागजी पुतलियां भी उस प्रज्वलित दिया के धधकते हुए मुंह का ग्रास बनती थीं। इतने में किसी ने बाहर से पंडित जी को पुकारा. उन्होंने चौंक कर सिर उठाया. वे नींद के अंधेरे में टटोलते हुए दरवाजे तक आए. देखा कि कई आदमी हाथ में मशाल लिए हुए खड़े हैं और एक हाथी अपने सूंड से उस अरण्य के वृक्षों को उखाड़ रहा है जो द्वार पर द्वारपालों की भांति खड़े थे. हाथी पर एक सुंदर युवक बैठा है जिसके सिर पर केसरिया रंग की रेशमी पाग है. माथे पर अर्धचंद्राकार चंदन, भाले की तरह तनी हुई नोकदार मूछें, मुखारविंद से प्रभाव और प्रकाश टपकता हुआ कोई सरदार मालूम पड़ता था. उसका कलीदार अंगरखा और चुनावदार पैजामा, कमर में लटकती हुई तलवार और गर्दन में सुनहरे कंठे और जंजीर उसके सजीले शरीर पर अत्यंत शोभा पा रहे थे. पंडित जी को देखते ही उसने रकाब पर पैर रखा और नीचे उतरकर उनकी वंदना की. उसके इस विनीत भाव से कुछ लज्जित होकर पंडित जी बोले,
3: आपका आगमन कहाँ से हुआ है?
2: नवयुवक ने बड़े नम्र शब्दों में जवाब दिया,
3: मैं आपका पुराना सेवा

0: It's happening, baby.
1: मंडळी, तुम्हाला तर माहितीये की आपली तरुणाई ही कायमच स्वतःबद्दल समाजाबद्दल अवेअर असते, तशीच आपली तरुणाई मेंटल हेल्थबद्दल सुद्धा भयंकर अवेअर आहे. आणि याच निमित्ताने आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला तरुणाईमधील मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच तरुणाईतील मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता याबद्दल माहिती सांगणार आहे.
2: नमस्कार मित्रांनो, दररोज सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक ध्येय असतं. हे युग स्पर्धेचं आहे, वेगाचं आहे, आणि या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपली अखंड धडपड सुरू असते. शिक्षणातलं उत्तम यश, करिअरमधली नवी शिखरे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याची जिद्द, या सर्व आघाड्यांवर आजचा तरुण अतिशय हिरिरीने लढत आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतो. दररोज सकाळी धावायला जाणं, व्यायामशाळेत तासनतास घाम गाळणं, योगासनं करणं आणि शरीराला पोषक असा आहार घेणं या गोष्टी आपण अतिशय शिस्तीने आणि वेळापत्रक लावून करतो. पण मित्रांनो, या सर्व शारीरिक कसरतींच्या मागे आपल्या शरीराचा जो खरा चालक आहे त्या घटकाकडे आपलं नकळत दुर्लक्ष तर होत नाही ना. तो अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा घटक म्हणजे आपलं मन, आपलं मानसिक आरोग्य. मित्रांनो, शारीरिक आरोग्य जितकं महत्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याहूनही अधिक मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. कारण हे शरीर म्हणजे केवळ एक साधन आहे, पण त्या साधनाला चालवणारी खरी शक्ती आपल्या मनात दडलेली असते. जेव्हा मन निरोगी असतं तेव्हाच आपल्या विचारांना प्रगतीची नवी दिशा मिळते, आपल्या कर्तृत्वाला पंख लाभतात आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं धैर्य निर्माण होतं. परंतु जर मन थकलेलं असेल, उदास असेल किंवा सतत कुठल्या तरी अनामिक भीतीच्या सावटाखाली असेल तर जगातली कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सुख आपल्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच मानसिक आरोग्याचा विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. मित्रांनो, जर आपण जागतिक स्तरावरच्या आणि आपल्या देशातल्या काही महत्वाच्या सांख्यिकीय अहवालांवर आणि संशोधनावर नजर टाकली तर काही अत्यंत गंभीर बाबी आपल्यासमोर दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका अहवालानुसार जगभरात दर 7 किशोरवयीन मुलांपैकी एक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. त्यात प्रामुख्याने डिप्रेशन, एन्झायटी आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांचा समावेश आहे. संशोधनातून असंही सिद्ध झालंय की बहुतांश मानसिक आजारांची सुरुवात ही वयाच्या 14व्या वर्षापासून होते आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ते अधिक तीव्र रूप धारण करू शकतात. हा आकडा किंवा ही आकडेवारी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आहे, सजग करण्यासाठी आहे.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये

0: पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची,
0: परवा भी कुणाची।

आता प्रश्न असा पडतो की आजच्या या 21व्या शतकातल्या आधुनिक युगात तरुणांचं मानसिक आरोग्य का धोक्यात येत आहे? तर संशोधक आणि मानसोपचार तज्ज्ञ यामागे काही प्रमुख कारणं सांगतात. पहिलं कारण म्हणजे अवाजवी स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव. आज अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत केवळ गुणांची आणि रँकची स्पर्धा सुरू आहे. पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि स्वतःच्या भविष्याबद्दल असणारी अनिश्चितता यामुळे तरुणांचं मन सतत एका अदृश्य दबावाखाली असतं. दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि डिजिटल जगताचं आक्रमण. आज आपल्या हातातला स्मार्टफोन हा केवळ संवादाचं माध्यम राहिलेला नाहीये, तर तो आपल्या आभासी जगाचा केंद्रबिंदू बनलाय. सोशल मीडियावरचं इतरांचं चकचकीत आयुष्य, तिथल्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून मिळणारं तात्पुरतं समाधान आणि सतत स्वतःची इतरांशी होणारी तुलना यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणि तीव्र नैराश्य निर्माण होत आहे. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळांचा अभाव, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि कुटुंबातल्या सदस्यांशी कमी झालेला संवाद यामुळेही मानसिक जडणघडण कमकुवत होत चालली आहे. परंतु मित्रांनो, या धूसर चित्रामध्ये मला आपल्या आजच्या तरुण पिढीचा म्हणजेच आपल्या युथचा अत्यंत अभिमान वाटतो. याचं कारण असं की आजचं तरुण

या आव्हानांपुढे हात टेकून बसलेला नाहीये, तर तो या परिस्थितीशी लढण्यासाठी कमालीचा जागरूक झाला आहे. पूर्वीच्या काळी लोक मनातली दुःख, भीती किंवा नैराश्य उघडपणे सांगायला लाजायचे, कारण समाजात त्याविषयी कमालीचा पूर्वग्रह होता. परंतु आजचे आपले तरुण मित्र ही भिंत तोडून पुढे येत आहेत. ते मानसिक आरोग्यावर उघडपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत. आजचा तरुण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकला आहे. आपली मानसिक स्थिती उत्तम आणि संतुलित ठेवण्यासाठी आजची तरुणाई अनेक कौतुकास्पद आणि शास्त्रीय मार्ग अवलंबत आहे. अनेक तरुण मित्र आता दिवसातले काही तास आपल्या फोनपासून आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहतात, ज्याला शास्त्रीय भाषेत डिजिटल डिटॉक्स म्हटलं जातं. मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी ते नियमितपणे ध्यान म्हणजेच मेडिटेशन, प्राणायाम किंवा योगासन करत आहेत. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी डायरी लिहिणं, चित्रकला, संगीत, नाटक यांसारख्या ललित कलांमध्ये स्वतःला झोकून देणं किंवा निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगला जाणं अशा सर्जनशील मार्गांचा वापर तरुण करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मनाचा ताण हाताबाहेर जातो तेव्हा कसलाही संकोच किंवा लाज न बाळगता व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञांची किंवा समुपदेशकांची मदत घेणं हे आजच्या जागरूक तरुणाईनं अत्यंत सहजतेनं स्वीकारलं आहे. स्वतःच्या मित्राला मानसिक संकटात पाहून त्याला मित्र तू ठीक आहेस ना, मी तुझ्यासोबत आहे असा आश्वस्त करणारा हात देणं ही संवेदनशीलता आजच्या तरुणाईने जपली आहे.

0: परंतु मित्रांनो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यावर काम करणं ही केवळ तरुणांची, विद्यार्थ्यांची किंवा एका विशिष्ट वयोगटाची जबाबदारी नाही. हा संपूर्ण समाजाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे. बऱ्याचदा आपल्या घरातली या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत, परंतु आपण हे वाचतव अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने स्वीकारलं पाहिजे की काळ बदलला आहे. आजच्या काळातली आव्हानं, कामाचं स्वरूप, स्पर्धा आणि सामाजिक दबाव हा पूर्वीच्या काळापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. म्हणूनच घरातलं वातावरण हे केवळ हुकुमशाहीचं किंवा केवळ अपेक्षांचं ओझं लादणारं नसावं, तर ते संवादपूर्ण असलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांशी केवळ त्यांच्या गुणांबद्दल, परीक्षांबद्दल किंवा करिअरबद्दल संवाद न साधता त्यांच्या मनाच्या स्थितीबद्दलही मैत्रीपूर्ण संवाद साधला पाहिजे. जेव्हा एखादा तरुण आपल्या पालकांजवळ मन मोकळं करतो तेव्हा त्याला शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून सांगणं जास्त गरजेचं असतं. अगदी तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ बौद्धिक क्षमतेवर भर न देता विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे. कार्यालयांमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या वरिष्ठांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक थकव्याची दखल घेतली पाहिजे. मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांकडे आपण डोळेझाक करता कामा नये, कारण मित्रांनो, मानसिक आजार किंवा मनाचा थकवा हा शारीरिक आजारासारखाच असतो. जसा ताप किंवा खोकला आल्यावर आपण औषध घेतो आणि बरे होतो, तसंच मनाचंही असतं. योग्य समुपदेशन, शास्त्रीय उपचार, कुटुंबाची साथ आणि प्रेमाच्या बळावर कोणताही मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याचा अर्थ असा की मदत उपलब्ध आहे, फक्त आपण ती मागण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून एक दृढ संकल्प करूया. आपण स्वतःच्या मनाची तर काळजी घेणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्या अवतीभवती असणाऱ्या, आपल्या कुटुंबातल्या, मित्रांमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आदर करणार आहोत. कोणालाही एकाकी वाटू न देणं, कुणाच्याही मानसिक स्थितीची थट्टा न करणं आणि प्रत्येकाला आस्थेनं विचारणं की मित्रा तू कसा आहेस, काही अडचण असेल तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास देणं आपल्या हातात आहे. जेव्हा आपण एकमेकांसाठी मनाची दार खुली ठेवू तेव्हा संवादाचे पूल बांधले जातील, तेव्हाच एक सशक्त, संवेदनशील आणि निरोगी समाज घडेल. कारण मित्रांनो, जेव्हा मन जिंकेल तेव्हाच आपण हे जग जिंकू शकू, नाही का? तर जागरूक रहा, आनंदी रहा आणि आपल्या मनाचे आरोग्य जपा.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, ही कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अठराशे 72 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
0: संध्याकाळचे 6 वाजता आहे, थोड्याच वेळ.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:58 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, पण तत्पूर्वी संदेश.

0: पिकूजी 100 ग्रॅम पेढे द्या ना.
1: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
0: अरे का,
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
0: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
1: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
4: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वी ऐवजी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा. दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी. स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहा.

राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागावाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. ओला उबर सारख्या ऍप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग

0: भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
3: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गांधी वंदना.
1: '1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं.

0: आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 8:45 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला।
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशांतर्गत नक्षलवाद आता संपुष्टात आल्याचं केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलंय. राज्यातल्या गडचिरोलीमध्ये आता यापुढे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक जनतेच्या परस्पर सहकार्यातून पुढची वाटचाल होत आहे. या विकासाची पुढची दिशा नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, गडचिरोलीच्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घेऊया गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम सुरू आहे. पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात जरी आपण बघितलं तर दुर्गम भागात आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. PMGSY अंतर्गत आपण 105 रस्ते 500 किलोमीटरचे आपण तिथे तयार केलेलं आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. आपले जे कट ऑफ विलेजेस आता 92 विलेजेस पर्यंत आपण आलेलो आहे. ते काही वर्षाआधी 400 पर्यंतचे होते. त्याच्यामध्ये पण जे जिल्हा परिषदचे रस्ते आहे, PMGSY चे रस्ते आहे, स्टेट PWD चे रस्ते आणि पूल आहे, याचा एक इंटिग्रेटेड आपण प्लॅन करून त्याच्यावर आपण कारवाई करतोय. नुकताच 2500 कोटीचे रस्ते दुर्गम भागासाठी मंजूर पण झालेले आहे. ते पण काही दिवसात काम सुरू होणार. याच्या व्यतिरिक्त रेल्वेज आता गडचिरोलीपर्यंत पहिल्यांदा रेल्वे लाईन येत आहे आणि याच्या पुढील टप्प्यात गडचिरोली टू शिरपूर जे तेलंगणामध्ये आहे त्याचं पण लेआउट मंजूर झालेलं आहे. याच्यातून पूर्ण गडचिरोली नॉर्थ टू साऊथ पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार. एअरपोर्टचे पण नोटिफिकेशन आलेलं आहे. जलसंधारण आणि पाणीच्या विषयावर पण खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. 6000 पेक्षा जास्त जलसंधारणचे स्ट्रक्चर्स जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातून उभे झालेलं आहे. याच्यामध्ये शेततळे, बंधारे, पाणी अडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 939 गाव गडचिरोलीमध्ये हर घर जल झालेलं आहे. नल जोडणीचं जो कव्हरेज आहे ते आता जवळजवळ 95% पर्यंत गेलेला आहे. आणि आपलं सोलर ड्युअल पंपचा जो स्कीम आहे, वॉटर सप्लाय स्कीम, याला एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून पूर्ण नॅशनल लेवलवर याची एक ओळख निर्माण झालेली आहे. मोबाईल टॉवर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात आपला आता मोबाईल टॉवर आयदर एअरटेलच्या, जिओच्या किंवा BSNLच्या आता उभे झालेला आहे. 578 मोबाईल टॉवर्स आपण उभे केलेला आहे. शाळाचा विषय जरी आपण बघितलं तर ऑलमोस्ट 1650 शाळा आहे आपले, जिथे आपण पूर्णपणे सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आश्रमशाळा पण आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे. सर्वे करून त्याच्या गॅप्स काढून आपण प्रायोरिटाईज करून आता आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे इश्यूज आहेत, तिथे आपण ग्रामपंचायत सरपंचला पण आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीजला आपण सेन्सिटाईज करतोय. आणि केंद्रीय विद्यालय 2 महिना आधी गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. आपले 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आदिवासी विकास विभागाचे, तिथे जेवढे काही लँड फॉरेस्टचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते ते सगळे सॉर्ट आउट झालेले आहे. आणि 7 चे 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आता प्रगतीपथावर आहे. आणि त्याच्यापैकी 2 मध्ये काम पण पूर्ण होऊन विद्यार्थी तिथे कूलिंग त्यांचं सुरू झालेलं आहे. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधावर खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये काम सुरू आहे.
0: श्रोते हो, या भागातल्या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

0: आणि रोजगार तसंच उपजीविकेसाठी प्रशासनाचं पुढचं पाऊल काय याविषयी ऐकूया जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेवटचा घटक आणि सर्वात अतिदुर्गम क्षेत्रात सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा संतृप्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रकारचे महसूल सेवा आहे त्याच्यामध्ये जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार, बँक खाता उघडणे, KYC करणे, हे सगळं आता कारवाई सुरू झालेली आहे. आपण सर्वात अतिदुर्गम भागात 22 मिनी सेतू केंद्र पण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या गावाच्या गावात त्यांना जेवढे सर्व प्रकारचे सेवा आहे त्यांना उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त ST महामंडळचे बसेस पण आता दुर्गम भागाचे एरियाज पर्यंत पोहोचत आहे. नुकताच 20 नवीन बसेस देण्यात आलेला आहे. बँक्सच्या मार्फत आपण काही नवीन ब्रांचेस पण सुरू केलेला आहे. तिथे बिझनेस कॉरेस्पॉन्डंटचा जो सिस्टम आहे, सेम गावातून आपण लोकांना प्रवृत्त करून त्यांना हे जे फायनान्शियल इन्क्लुजनचे काम त्यांच्या मार्फत करून घेणे, हा पण आपण प्रक्रिया सुरू केलेला आहे. आजीविका क्लस्टर्सचा प्रोसेस गडचिरोलीमध्ये सुरू झालेला आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण DMF क्षेत्रात मशरूम युनिट्स, काही किराणा दुकान, कृषी यंत्र बँक, टीक प्रोसेसिंग युनिट, इफेक्टिव्हली जे जे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी, वन उपज आणि वन संवर्धनची जो बलकटीकरण करण्यासाठी आपण हे काही उपक्रम आपण राबवलेला आहे. शेफ्टी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 लाख हेक्टरपैकी 5 लाख हेक्टर सामूहिक वन क्षेत्र असल्यामुळे त्याची सक्षमीकरण करणे फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण आपण कटिबद्ध आहोत. तिथे आपण हँड होल्डिंग करतोय. लोकांना मत्स्य व्यवसायाचं काम कसं करता येईल, तिथे मोहाफूल आणि बॅम्बूचं प्रोसेसिंग हे सगळं कसं करता येईल, याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. आणि शेफ्टी हा एरियामध्ये आता इंडस्ट्री येण्यामुळे उद्योग आणि खाणपट्टा भागात पण रोजगारचं खूप पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तिथे आपण कौशल्य विकासचे जे कोर्सेस आहे ते इंडस्ट्री सोबत आपण राबवत आहे. त्याच्यामध्ये जे युवक आहे त्यांना आयडेंटिफाय करून जे नवीन इंडस्ट्रीज आहेत तिथे जे त्यांना गरज आहे त्याचं आपण प्रशिक्षण आपण यांना देतोय, जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये ते अब्सॉर्ब होतील. आणि असं एकंदरीत आपला जिल्ह्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि आजीविकाचा हा जो पोटेन्शियल निर्माण झालेला आहे ते वाया जायला नको, त्याच्यासाठी आपण आता काम सुरू केलेलं आहे.
0: श्रोते हो, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये पुनर्वसनाची भूमिका मोठी आहे, ज्याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अविशांत पंडा म्हणाले,
1: आत्मसमर्पित जे नक्सल्स आहे, एक मेजर अडचणी होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही होते. तो आता आपण कॅम्प राबून आधार, पॅन कार्ड आणि बाकीचे जात प्रमाणपत्र, जॉब कार्डचं आपण प्रोसेस सुरू केलं. ऑलमोस्ट 99% लोकांचा आधार कार्ड आता तयार झालेला आहे. त्यांना तिथे नवजीवन वसाहत आहे, तिथे भूखंड आपण मंजूर केलेला आहे. नुकताच आपण 29 जे पात्र कुटुंबांना त्यांना लाभ दिलेला आहे. आणि कौशल्य विकासचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पोलीस विभाग खूप पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. ते मोटर चालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पशुपालन प्रशिक्षण हे सगळे प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण प्रोसेस सुरू केलेला आहे. इंडस्ट्री सोबत पण कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. एकंदरीत आम्ही पण कंटिन्युअसली त्यांच्यासोबत आम्ही डायलॉग ठेवत आहे की प्रशासन गडचिरोलीमध्ये विकास करण्यासाठी, लोकांना सगळ्या प्रकारचे सेवा देण्यासाठी इथे कटिबद्ध आहे. आणि जरी कुठल्याही प्रकारचे जे मूलभूत सुविधातून जरी लोक वंचित आहे तो त्याच्यासाठी प्रशासन 100% तिथे प्रयत्न करून ते सोडवणार. आरोग्य तपासणी आपण वेळोवेळी आपण करतोय. समुपदेशन आणि ध्यान, योगा वगैरेचं पण आपण शिबिर ठेवतोय, जेणेकरून हे परत त्याच मार्गाने कुणीही जाणार नाही अशा प्रकारचा आपला आपण विश्वास आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की गावोगावापर्यंत आपले जे फील्ड स्टाफ जे आधी जाऊ शकत नव्हते, तिथे कनेक्टिंग रोड्स नाही होते, सिक्युरिटीचे इश्यूज होते, ते पण आता जात आहे दुर्गमच्या दुर्गम भागापर्यंत जाऊन. जे आपले वनपट्टेधारक असो किंवा आदिवासी बंधू भगिनी असो, त्यांचे जे जे मूलभूत सुविधाचे जे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा ते प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. अशा प्रकारचं आपला प्रयत्न आहे ऍज अ होल टू एन्श्युअर की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये.
0: श्रोते हो, युवकांना नक्षलवादाच्या भूतकाळापासून दूर ठेवून शिक्षण, रोजगार

0: आणि विकासाच्या नव्या संधींकडे वळवण्यासाठी समाजात बदल होणं आवश्यक आहे, याविषयी सांगत आहेत स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिलीप बार सागडे.
1: आपल्याला माहित आहे गडचिरोलीत विपुल लोहखनिज संपत्तीच्या आधारे स्टील उद्योगांचा विकास होत आहे. कोणसरीमध्ये जवळपास 10,000 कोटींचा सुरजागर स्टील प्रकल्प आणि त्याभोवती विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था जी आहे ती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. मात्र या औद्योगिकरणाचा सर्वात मोठा लाभ हा स्थानिक आदिवासी युवकांना मिळणे हे अतिशय महत्वाचं आहे. मात्र केवळ उद्योग उभे राहणे पुरेसे नाही, म्हणजे गडचिरोलीत उद्योग आले यापेक्षा गडचिरोलीतील किती तरुण उद्योगासाठी तयार झाले ना, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं. औद्योगिक विकासाचा सर्वाधिक फायदा जर तरुणांना मिळवून द्यायचा असेल तर शिक्षण आणि उद्योग याच्यातील जी दरी आहे ना ती कमी करावी लागेल. म्हणजे मग अभियांत्रिकी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल्स किंवा मशीन ऑपरेशन याच्यासारख्यापासून तर AI, सॉफ्टवेअर, डिजिटल सेवा या सगळ्या क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी युवकांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की गडचिरोलीतील युवक केवळ पारंपरिक रोजगारापुरता मर्यादित न राहता नव्या अर्थव्यवस्थेचा भागीदार झाला पाहिजे. आपल्याला माहित आहे की गोंडवाना विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि इतर ज्या उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार इथे होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र पुढच्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेला करिअर मार्गदर्शन, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराशी अधिक घट्ट जोडणं हे आवश्यक आहे. गावातील मुलांना केवळ नोकरी मिळाव असं सांगण्याऐवजी तुझ्या कौशल्याला कुठली संधी आहे हा दृष्टिकोन विकसित करावी लागेल. कारण गडचिरोलीत प्रत्येकच तरुणाला सरकारी किंवा खासगी नोकरी मिळेलच असं नाही, त्यामुळे स्थानिक संसाधनावर आधारित उद्योजकता हा विकासाचा दुसरा महत्वाचा मार्ग असू शकतो. नक्षलवादाच्या काळात युवकांना ज्या प्रकारच्या कथा, प्रतीकं आणि नेतृत्वाचा प्रभाव पडत होता ना, त्याला पर्याय म्हणून शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, उद्योजकता आणि लोकशाही नेतृत्वाची सकारात्मक उदाहरणं गावागावात निर्माण करावी लागतील. यासाठी विकासाची नवी सामाजिक भाषा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तरुणाला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्यासाठी भविष्य आहे, माझ्या शिक्षणाला आणि कौशल्याला मूल्य आहे, मी रोजगार मिळवू शकतो, तसंच रोजगाराचं निर्माणही करू शकतो आणि गडचिरोली सोडल्याशिवायही मी माझं भविष्य घडवू शकतो. म्हणजे गडचिरोलीचा विकास केवळ सरकारी योजना आणि पायाभूत सुविधाच्या आकडेवारीत मोजता येणार नाही, तर लोकांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या आकांक्षामध्ये झालेला बदल हा त्यांच्यासाठी महत्वाचा परिणाम असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर.
0: श्रोते हो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात CBM म्हणजेच कॉन्फिडन्स बिल्डिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास कसा वाढवता येईल याविषयी जाणून घेऊया प्राध्यापक डॉ दिलीप बार सागडे यांच्याकडून.
1: खरं तर गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आता केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित राहिलेली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजना, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांशी जोडण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर पोलीस विभागाच्या वतीनं जे जनजागरण मेळावे राबवले जातात ना, ते CBMच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. कारण इथे पोलीस आणि नागरिकांचा संबंध ही केवळ सुरक्षा किंवा तपासापुरता मर्यादित राहत नाही, तर नागरिकांच्या सामाजिक आणि विकासात्मक गरजांशी देखील पोलीस यंत्रणा जोडली जाते. ही व्यवस्था पुढे नेत पोलीस जनता संवाद मेळावा याच्यात परावर्तित झाली ना तर अधिक फायदा होईल. म्हणजे याच्या पुढील टप्प्यामध्ये दुर्गम भागातील लोकांसाठी करिअर काउन्सिलिंग, स्किल ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट लिंकेजेसची सलग व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी CBMशी जोडताना ग्राम पातळीवरील सेवा वितरणाची गुणवत्ता आणि लोकांचा सहभाग याला विशेष महत्व द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या दुर्गम गावामध्ये शिक्षक नियमित उपलब्ध असणं किंवा आरोग्य सेवा वेळेवर मिळणं किंवा रस्ता आणि पाण्यावरचे प्रश्न जे आहेत ना, या छोट्या छोट्या पण अनुभवातनं शासनावर नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक संघटना, महिला बचत गट यांना या प्रक्रियेमध्ये औपचारिकपणे जोडलं जाणं जेणेकरून कम्युनिटी डेव्हलपमेंट पार्टनरशिप उभी करता येईल. यामुळे शासनाचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेकडून न जाता विश्वासार्ह स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
0: श्रोते हो, नक्षलवादमुक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा नवा अध्याय सर्व घटकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच पूर्णत्वाला जाईल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम

संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर, 13 भाद्रपद, शके 1948, अर्थात दिनांक 5 ऑक्टोबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया, अल निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी वसंत वैजनाथ जारीकोटे यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

0: मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. मंडळी, पारंपरिक शेतीला हवामानातील बदलांचा मोठा फटका बसतो, त्यावर मात करण्यासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरतो. पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धती आहे, ज्यामध्ये पॉलिथिन शीटनं आच्छादित संरचनेत पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत पिकांसाठी आवश्यक असणारे वातावरण, तापमान, आर्द्रता, प्रकाश, वारा आणि पाणी कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लास्टिकच्या अर्थात पॉलिथिन शीटपासून बनवलेली संरचना आहे. यामध्ये सूर्यप्रकाश आत येऊ शकतो, परंतु आतील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. यामुळं आतमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे नियंत्रित तापमान आणि आर्द्रता राखली जाते. पिकांना बाह्य हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण देऊन नियंत्रित वातावरण उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत म्हणजे पॉलीहाऊस तंत्रज्ञान. पारंपरिक शेतीत पिकं पूर्णपणे नैसर्गिक हवामानावर अवलंबून असतात. पॉलीहाऊसमध्ये मात्र हवामानावर नियंत्रण ठेवलं जातं. पिकांना आवश्यक तेवढंच पाणी आणि पोषण दिलं जातं. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवलं जातं. मंडळी, पॉलीहाऊसचे काही प्रकारही आहेत. यामध्ये नैसर्गिक वायुविजन असणारे, यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी बाजूनं किंवा वरच्या बाजूनं पडदे अर्थात व्हेंट्स असतात. हे कमी खर्चाचे असून मध्यम हवामानाच्या भागासाठी योग्य असतं. तसंच दुसरा प्रकार म्हणजे स्वयंचलित फॅन आणि पॅड सिस्टीम. यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, कूलिंग पॅड्स, फॉगर्स आणि संगणकीय यंत्रणा असते. हवामान कितीही खराब असलं तरी आतील तापमान हवं तसं राखता येतं. मंडळी, आपल्याला पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची गरज का बरं भासते? यामुळं प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळू शकतं. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, थंडी, वादळी वारे यापासून पिकांचं संरक्षण होतं. तसंच वर्षभर उत्पादन पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करता येत असल्यानं हंगामाबाहेरही उत्पादन घेता येतं. तसंच पिकांना अनुकूल वातावरण मिळाल्यामुळं खुल्या शेतीच्या तुलनेत 2 ते 5 पट अधिक उत्पादन मिळू शकतं. फळे आणि फुले, भाजीपाला यांचा आकार, रंग, गुणवत्ता आणि टिकाऊपणा सुधारतो. यामुळं बाजारभाव चांगला मिळतो. तसंच पाण्याची बचत देखील होते. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन वापरामुळं 40 ते 60% पाण्याची बचत होते. रोग आणि किडींचं नियंत्रण होतं. संरक्षित वातावरणामुळं अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकांचा वापरही कमी होतो. उच्च मूल्य पिकांचं उत्पादन, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी, टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिकं आपल्याला पॉलीहाऊसमध्ये घेता येतात. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अल निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी वसंत वैजनाथ जारीकोटे, सहाय्यक कृषी अधिकारी नांदेड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी, आजच्या आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत अल निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी मुलाखत. तसं तज्ज्ञ व्यक्ती आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी नांदेड येथून आलेले आहेत. त्यांचं मूळ गाव कंधार तालुक्यातील दिग्रस बुद्रुक आहे. तसं त्यांचं शिक्षण पाहत असताना बीएससी अग्री आणि PGDAEM हे झालेलं असून त्यांचा कृषी क्षेत्रातील जवळपास 2007 पासूनचा अनुभव आहे. अर्थातच आज तागायत त्यांचा 19 वर्षाचा अनुभव आहे.

0: आणि अशा या तज्ज्ञ व्यक्तीकडून सध्याला जी काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांवर जे काही संकट उद्भवलेलं आहे, तर या संकटामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, जे काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये छोटी मोठी प्रश्न असतात तर त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. तसं हा सर्व परिचय देत असताना त्यांचं नाव आपण या ठिकाणी सांगत आहोत, ते म्हणजे वसंत वैजनाथ जारीकोटे सर, सहाय्यक कृषी अधिकारी आहेत नांदेड या ठिकाणी. त्यांचं आमच्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं आणि शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. नमस्कार सर.
1: नमस्कार सर, आणि सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार.
0: सर, खरं तर आज आपण या ठिकाणी चर्चा करत असताना अल निनोमुळे सध्या उद्भवलेली जी काही दुष्काळी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे, या व्यतिरिक्त खरीप हंगाम 2026 यामध्ये लागू झालेला जो काही प्रथम कळ आहे त्याविषयीही आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आणि हे लागू झाल्यामुळे तालुक्यामध्ये काय कारवाई करायला पाहिजे, तसेच सध्या शेतामध्ये उभे असलेल्या पिकाबाबत कशाप्रकारे नियोजन करायला पाहिजे, या व्यतिरिक्त पीक विम्याबाबत कशाप्रकारे आपण माहिती द्यायला पाहिजे आणि शासनाकडून पीक विम्याबाबत काय कारवाई सुरू आहे, अशा वेगवेगळ्या अनेक प्रश्नांविषयी आज आपण या मुलाखतीच्या दरम्यान इत्यंभूत अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सरांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्वप्रथम मी त्यांना विचारतो की सर, अल निनोमुळे सध्याला उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करायला पाहिजेत?
1: निश्चितच सर, सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये अल निनोमुळे एक दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण, वितरण अनिश्चित झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पाणी, पीक आणि उपलब्ध संसाधनाचं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे.
0: अच्छा अच्छा. सर, आता आपण या ठिकाणी जसं या ठिकाणी सांगितलं की पाण्याचं जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे, तर नेमकं सध्या जी काही परिस्थिती आहे आणि मग या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे, दुष्काळ जाहीर देखील केलेला आहे शासनाने, तर मग यामध्ये पाण्याचं नियोजन नेमकं काय करायला पाहिजे?
1: सध्या संपूर्ण प्रशासनासमोर, शेतकऱ्यासमोर हा ज्वलंत दुष्काळाचा प्रश्न उद्भवलेला आहे. यामधून प्रशासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक पाण्याचं नियोजन करण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सल्ले देत आहे, ते नियोजन करत आहे. त्यामध्ये शेतकरी बंधूंनी उपलब्ध पाणी साठ्याचं पीकनिहाय नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये ठिबक, तुषार, विविध सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करून पाण्याची बचत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच गरजेनुसार पाणी सिंचन देणे ही तेवढंच काळाची गरज आहे.
0: अतिशय छान सर, खरंच, कारण की सध्याची जी काही परिस्थिती आहे ती दुष्काळी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जर पाण्याचं व्यवस्थित काटेकोर नियोजन जर केलं तर नक्कीच आपण यापासून होईल तितका वेळ बचण्याचा, म्हणजे व्यवस्थित नियोजन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खूप छान असं या ठिकाणी आपण समाधानकारक उत्तर दिलेलं आहे सर. सर, यानंतर मी तुम्हाला विचारतो की खरीप हंगाम जो काही आहे, म्हणजेच 2026 हा, तर या हंगामामध्ये प्रथम कळ अर्थात ट्रिजर 1 म्हणजेच लागू झालेला आहे, म्हणजे ते नेमकं काय आहे प्रथम कळ, याविषयी आमच्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींना आपण या ठिकाणी इत्यंभूत अशी माहिती द्यावी असं मला या ठिकाणी वाटतं.
1: सर, या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की अल निनोच्या प्रादुर्भावामुळे एक साधारणतः विशेषतः मराठवाडा, त्याचबरोबर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सारखा भाग हा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये एक पावसाचं असमान आणि अनिश्चित आणि कमी पाऊस हा झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही आताच म्हटलात की महाराष्ट्र शासनाने या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये एक ट्रिगर 1 म्हणजे प्रथम कळ लागू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ती साधारणतः 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये ट्रिगर 1 ही दुष्काळ परिस्थितीची तीव्रता ओळखण्यासाठी वापरला जाणारा प्रारंभिक टप्पा आहे. त्यामध्ये दुष्काळचा

0: स्थापन करत असताना पर्जन्यमान, पिकाची परिस्थिती, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध जलसाठे या सर्व निर्देशकांचा या ठिकाणी वापर केला जातो आणि ट्रिगर ठरवली जाते.
1: अच्छा अच्छा सर, ट्रिगर वन लागू झालेल्या तालुक्यामध्ये या प्रकारची आता कारवाई सुरू आहे का करीत आहेत कारवाई?
0: निश्चित प्रशासनाकडून तसे आदेश सुद्धा प्राप्त झालेले आहेत खाली ग्रामस्तरापर्यंत. आणि ग्रामस्तरावर ट्रिगर एक ज्या तालुक्यांमध्ये 265 तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात लागू झालेली आहे त्यामध्ये एक ग्रामस्तरावर पंचनामे करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. त्याचबरोबर त्यांचा अहवाल संकलन करणे आणि अहवालामध्ये अबकड प्रपत्रात माहिती सादर करण्याच्या बाबतीमध्ये निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यासोबतच सर्व शेतकरी बंधूंना ज्यावेळेस पंचनामा करण्यासाठी ग्रामस्तरावरील कमिटी आपल्या शेतामध्ये उपलब्ध होईल त्यावेळेस शेतकरी बंधूंनी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी हा उपलब्ध करून द्यायचा आहे. ज्यांच्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नाही त्यांनी आधार कार्ड उपलब्ध करून देणं हे क्रम प्राप्त आहे, जेणेकरून यामध्ये कुठलाही शेतकरी सुटणार नाही याची प्रशासन दखल घेत आहे.
1: अर्थातच कोणताही शेतकरी या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये वंचित राहणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेत आहोत. हे सगळं करत असताना सर, सध्या जे काही शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकाबाबत काय नियोजन आहे आणि ते काय करायला पाहिजे त्यासंदर्भातही काही माहिती असेल तर आमच्या शेतकऱ्यांना आपण द्यावी.
0: सध्या एक सोयाबीन अंतिम टप्प्यामध्ये आहे काढणीच्या अवस्थेमध्ये, एक मुख्य पीक असलेलं आपलं महाराष्ट्रातलं. त्यानंतर कापूस, तूर, ज्वारी आणि इतर काही पिके आणि बागायतीचे काही हळद, ऊस, केळी अशी पिके आहेत. आणि सध्या हे सोयाबीन हे एक काढणीच्या अवस्थेत आहे. एखाद्या शेतकऱ्यांची जर उशिरा पेरणी झाली असेल ते थोडंसं शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. येत्या पंधरवाड्यामध्ये जवळपास सर्व सोयाबीन काढणीस उपलब्ध होणार आहे. यानंतर आज घडीला आपण पावसामुळे एक सोयाबीनच्या शेंगा दाणे भरण्याचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि शेंगा अशा चपट झालेल्या आहेत आणि त्यामुळे उत्पादनात निश्चितच घट येणार आहे. आणि यासोबत शेतकरी बंधूंना ज्यांचं आता शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये सोयाबीन आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध सिंचनाचा वापर करून एक आड एक सरी किंवा तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन वापर करून जेवढं काही आपलं सोयाबीनचं पीक आपल्या पदरामध्ये पाडून घेता येईल त्याविषयी आपण काळजी घ्यायची आहे. आणि त्यासोबत सर्वात जे की आपण दुर्लक्षित म्हणतो की सावत्र मुलासारखं त्याला वागवलं जातं त्या पिकाला तुरीसारखं पीक आहे, जे की आपल्या जोखीममध्ये ते खूप जोखीम परिस्थितीमध्ये उपयोगात येणार आहे आणि आपला आर्थिक हातभार लावण्याचं पीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आणि तूर हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे, तर शेतकरी बंधूंनी आपल्याकडे आंतरपीक म्हणून तूर घेतलं जातं, तर त्या आंतरपीकच्या ओळी ज्या आहेत त्या ओळीला आपल्याकडे उपलब्ध साधन सिंचनाच्या साधनांचा वापर करून आपण त्या ठिकाणी ओलीत करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तुरीचं एक उत्पादन चांगल्या पद्धतीनं आपल्या हातामध्ये येऊ शकेल. त्याचसोबतच आपल्याकडे जे आता कापूस आहे, काही कापसाची बोंडे उमगलेली आहेत, काही पक्वतेच्या अवस्थेत आहेत आणि काही कळी आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. पण जी काही पक्वतेच्या अवस्थेतली बोंडे आहेत ती आणखी चांगल्या पद्धतीने पक्व व्हावी, त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं एक कापूस बाहेर यावा यासाठी आपल्याला शक्य असेल तिथं आपण पाण्या सिंचनाची वापर करावा. आणि तो वापर करत असताना मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला खूप काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे. जसं की जमिनीतला ओलावा बघायचा आहे किती आहे, त्याचबरोबर दोन पिकाच्या ओळीमध्ये आच्छादन म्हणजे मल्चिंग आपल्याला करणं शक्य असेल तिथं मल्चिंग करायची आहे आणि आंतरमशागत करून आपल्या जमिनीतला ओलावा सुद्धा टिकवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्याचसोबत शेतकरी बंधूंनी पुढच्या काळामध्ये एक जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये बांध बंदिस्ती आहे, समतल चर आपण डीप सीसीटी म्हणतो, कंट्रोल कंटिन्युअस ट्रेंचेस म्हणतो, त्याच्यानंतर जलतारा, त्याचबरोबर विहीर पुनर्भरण, बोरवेल पुनर्भरण आणि इतर जलसंधारणाची कामं यासोबत करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला भविष्य काळामधील पाणी पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब आडणे आणि जमिनीत मुरणे हे आवश्यक आहे.
1: सर, आपण या ठिकाणी भरपूर अशी तंभूत माहिती दिलेली आहे, परंतु ही काही जलसंधारणाची कामं आहेत तर ही पावसाच्या पूर्वीही करणं गरजेची होती, परंतु आता दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि मग या परिस्थितीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या हाताला देखील काम असणं गरजेचं असतं. परंतु सर, सध्याला जी काही परिस्थिती आहे शेतीमध्ये आणि या परिस्थितीबद्दल आपण या ठिकाणी सांगत असताना असंख्य अशा आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरलेला आहे, तर पीक विम्याबाबत आपण सध्याला काय आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहात? सर,
0: निश्चितच शासन आपल्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांनी कुठेही खचू

0: धीर धरून आपण पुढच्या संकटाला तोंड देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबरीने शासन सुद्धा एक पाऊल पुढे येऊन शासनांनी दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्याचसोबतच शासन पीक विम्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा आपल्या पिकाचा उतरलाय. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, हळद, मूग, उडीद, तूर अशी पिकं आहेत आणि यांचा सुद्धा ते आणि केळी बागायती सुद्धा पीक विमा त्यांनी उतरलेला आहे. या अनुषंगाने आपल्याला अशा परिस्थितीमध्ये तोच एक आपल्याकडे उपाय आहे किंवा विमा संरक्षण आहे की पिकाच्या बाबतीमध्ये. तर या पीक विम्याच्या बाबतीमध्ये शासनांनी एक पीक कापणी प्रयोग आमच्या कृषी विभागाकडून, त्याचबरोबर ग्राम महसूल विभागाकडून आणि ग्रामपंचायत विभागाकडून तिन्हीकडून एक पीक कापणी प्रयोग घेतले जातात पीक विम्याच्या संदर्भामध्ये. आणि पीक विमा कसा लागू होतो या बाबतीत जर सांगायचं झालं त्या तिन्ही यंत्रणांचे एक पीक कापणी प्रयोगाचे तक्ते असतात. त्यामध्ये तक्ता क्रमांक 1 आणि तक्ता क्रमांक 2. आणि हे आपण निवडल्याच्या नंतर शासन खूप बारकाईने यावर लक्ष देऊन आहे की पीक कापणी प्रयोगामधून आपलं उत्पादन येणार उत्पादन अचूक आणि व्यवस्थितरित्या आलं पाहिजे आणि ते सर्व ग्रामस्तरीय समितीच्या समोर झालं पाहिजे जेणेकरून आमच्या शेतकरी बंधूंना पीक विमा जास्तीत जास्त कसा मिळून देता येईल याकडे प्रशासन प्रयत्नरत आहे.
1: म्हणजे एकंदरीतच आपण जे काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे पीक विमा बाबत, तर ते काही फ्लॉट वगैरे असतात का आणि त्या फ्लॉटांच्या माध्यमातून ही पीक कापणी प्रयोग केले जातात का? प्रत्येक गावामध्ये किती फ्लॉट असतात, कसे असतात, त्याच्या संदर्भात थोडस जर मार्गदर्शन केलं तर छान राहील सर.
0: सर खूप छान आपण प्रश्न विचारलात. शेतकरी बंधूंना हा वारंवार पडणार भेडसावणार प्रश्न आहे. एका महसूल मंडळामध्ये एका पिकाचे साधारणतः 12 पीक कापणी प्रयोग घेतले जातात आणि त्या पीक कापणी प्रयोगामधून जे काही उत्पादन येणार आहे, उदाहरण 4 कृषी विभागाकडील, 4 ग्रामपंचायत विभागाकडील आणि 4 महसूल विभागाकडील, अशा पद्धतीने त्याची सरासरी काढून आणेवारी ठरवली जाते. मागच्या 5 वर्षाची सरासरीच्या 70% जोखीम स्तर असतो आणि त्यानुसार विमा लागू होतो. आणि त्यासाठी आता आमच्या शासनाने असे निर्देश दिलेले आहेत सर्व कर्मचाऱ्यांना ग्राम स्तरावरच्या, पीक कापणी प्रयोगाचं क्षेत्र प्रयोगापूर्वी काढून टाकलं जाणार नाही, त्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या नियमित संपर्कात राहावे, पीक कापणी प्रयोगाची संभाव्य तारीख, त्याचं ठिकाण हे कृषी विभागामार्फत विमा कंपनीस किमान 7 दिवस अगोदर कळवावं, अशा सुद्धा सूचना प्राप्त आहेत. त्याचबरोबर कुठलीही पूर्व कल्पना दिल्याशिवाय पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यात येऊ नये जेणेकरून यामध्ये अचूकता जास्तीत जास्त येईल या पद्धतीनं एक नियोजन निर्देश आहेत. त्याचबरोबर संयुक्तपणे एक ग्रामस्तरीय समिती गठीत करून त्याच्या ग्रामस्तरीय समितीच्या समोर हे प्रयोग होणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने समिती सुद्धा अवगत करून हे प्रयोग घेणं क्रमप्राप्त आहे आणि ते प्रशासन त्याचा प्रयत्नरत आहे आणि करत आहे.
1: बरोबर सर, आपण ही या ठिकाणी खूप छान अशी माहिती दिलेली आहे, परंतु हे सगळं करत असताना शासनाकडून सध्याला जे काही पीक विम्याबाबत कारवाई सुरू आहे ती नेमकी काय सुरू आहे सर?
0: सध्या शासनाकडून पिकाचे पंचनामे सुरुवात आहेत आणि पिकाच्या पंचनाम्यासोबतच एक पीक कापणी प्रयोग सुद्धा घेतले जात आहेत. त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे ग्रामस्तरीय समिती, त्याचबरोबर संबंधित विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे त्या त्या गावामध्ये जिथं पीक कापणी प्रयोग आहे तेथील ते अध्यक्ष म्हणून असतात. आणि त्यासोबत त्यामध्ये ग्रामपंचायतने नामनिर्देशित केलेला एक ग्रामपंचायत सदस्य हा सदस्य म्हणून घेतला जातो. त्याचबरोबर पोलीस पाटील एक सदस्य असतात आणि प्रगतशील इतर 2 शेतकरी अशी एकंदरीत 5 मंडळीची टीम आहे आणि यासोबत उपस्थित आपल्या गावातील काही ग्रामस्थ आणि यांच्या समक्ष हा पीक कापणी प्रयोग आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी समक्ष हा पीक कापणी प्रयोग घेतला जातो आणि त्यामधून आलेलं उत्पादन हे शासनाकडे त्याचा अहवाल सादर केला जातो.
1: हे सर्व सांगत असताना आमच्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींच्या मनातील जे काही शंका आहेत त्या शंकेचं नक्कीच निरसन होणार आहे, परंतु हे सगळं करत असताना सध्याची जी काही दुष्काळी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये शासनाकडून जे काही पंचनामे करणार आहेत त्या पंचनामे करण्याबाबतचे जे काही आदेश आहेत त्याबाबत त्यात समितीत काय नियम काय आहे आणि कशा प्रकारचे ते नेमणूक केलेली आहे?
0: सर, शासनाच्या परिपत्रकानुसार संबंधित ज्या ज्या खात्याकडे प्रयोग आलेले आहेत त्यानुसार त्या खात्याच्या कर्मचारी, मी आताच म्हटल्याप्रमाणे कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी आणि पंचायत विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी हे त्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील आणि त्यांच्यासोबतच एक मदतीला ग्रामपंचायतचा नामनिर्देशित ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील आणि इतर प्रगत शेतकऱ्यांची अशी टीम आहे. हे

0: गावामध्ये जाव आणि विमा प्रतिनिधी सोबत गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी पिकाचा कापणीचा प्लॉट निवडलेला जो आहे, पूर्वी शासनांनी निर्देश दिल्याप्रमाणे तो प्लॉट निवडण्यात आला होता रँडम पद्धतीने, आणि त्या प्लॉटची कापणी जागेवरच तिथं बडवणी मळणी हे करून त्याचं पारदर्शक पिशवीमध्ये एक वजन घेऊन आणि एक त्याचे छायाचित्र एक याच्यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून शासनाने असेही निर्देश दिलेले आहेत की निवडलेल्या शेतातील कापणी करावयाच्या शेताचे छायाचित्र मोबाईलच्या ऍपमध्ये अपलोड करायचे आहेत, ग्रामस्तरीय समितीचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत, त्याचबरोबर पारदर्शक पिशवीतील धान्याच्या वजनासह घेतलेलं वजन जे आहे ते सुद्धा अपलोड करायचं आहे, आणि त्याचबरोबर तख्ता नंबर 2 ज्यामध्ये धान्याचं वजन नोंदवलेलं असतं याचा सुद्धा फोटो, आणि त्याचबरोबर विमा कंपनीकडील तख्ता नंबर 2 जो आहे प्रतिनिधीकडील त्याचा सुद्धा फोटो, असे 5 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे जेणेकरून यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहील आणि शेतकऱ्यांकडच्या मनातली शंका दूर होईल आणि जेणेकरून आपल्याला अचूक पद्धतीने विमा लागू करण्याच्या बाबतीमध्ये एक उपयोग पडेल.
1: खूप छान सर. हे सगळं करत असताना सर आपण या ठिकाणी अल्निनोमुळे सध्या उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती दिली. यासोबतच काही वेगवेगळ्या प्रश्नांचीही आपण या ठिकाणी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. परंतु सर वेळेच्या अभावामुळे आपण कार्यक्रमाच्या शेवटी या ठिकाणी आपण सहाय्यक कृषी अधिकारी तथा शासनाचे एक अधिकारी आहात आणि मग अधिकारी असल्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये नेमकं या बाबतीमध्ये काय संदेश द्याल किंवा त्यांनी यामधून कसं प्रकारे सावरायला पाहिजे याविषयी आपण काय सांगणार आहात सर?
0: शेतकरी बंधूंनी कुठल्याही पद्धतीनं एक धीर न सोडता खचू न जाता येणाऱ्या संकटाला सामोरं जाणं महत्वाचं आहे. त्यामध्ये एक पावसाचा अंदाज, मातीतील ओलावा, पाण्याची अवस्था याचा विचार करूनच सिंचन आणि पुढील रब्बीचं पेरणीचं नियोजन करणं आवश्यक आहे. आणि त्यासोबत स्थानिक कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, त्याचबरोबर अधिकृत हवामान सल्ल्याचं सुद्धा पालन करणं गरजेचं आहे. आपण पाहतो, मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की हवामानाचा सल्ला आजकाल कोणीही आपल्या सोशल मीडियावर देत आहे तर त्याचं पाहून एक ज्वलंत या खरीप हंगामामधलंच नुकसान झालेलं शेतकऱ्याच्या काही प्रतिक्रिया आहेत आमच्याकडे आलेल्या, तर त्यामध्ये एक मोठा धुवाधार पाऊस पडेल, नदी नाले एक होतील असे जे वाक्य काही सोशल मीडियामध्ये प्रसारित झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्याची आवश्यकता असताना उपलब्ध पाणी असताना सुद्धा पाणी दिलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचं काही नुकसान झालेलं आहे. अशा कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवावर किंवा संदेशाला बळी न पडता अधिकृत जे स्थानिक कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि अधिकृत हवामान केंद्राकडून जे सल्ला प्राप्त होईल त्यानुसारच कृती करावी. आणि मी एक दुसरा आणखी सल्ला शेतकरी बंधूंना देईल यामध्ये की चारा आणि पशुधन याची सुद्धा अत्यंत काळजी आपल्या शेतकरी बंधूंचा जे की जोडधंदा आहे ज्याच्यावर आपली अर्थव्यवस्था थोडीशी अवलंबून आहे त्याच्या सुद्धा आपण या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये उपलब्ध चारा आणि पाण्याचं नियोजन, त्याचबरोबर चारा पिकासाठी कमीत कमी पाण्यावर येणारी चारा पिके घेणे आणि त्यासोबत आलेल्या चाऱ्याचं साठवणीच्या बाबतीमध्ये मुरघास करणे अशा काही कृती करून शेतकऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पिकासोबतच जनावरांची काळजी घेणं आणि आपल्या संकटातून बाहेर पडणं गरजेचं आहे.
1: वा वा, अतिशय छान सर. खरंच आपण या ठिकाणी आज जे काही विषय होता की अल्निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी हा जो विषय होता या विषयाला आपण या ठिकाणी नक्कीच इत्यंभूत अशी माहिती देऊन न्याय दिलेला आहे. खरंच आपण आपल्या वेळेतील वेळ काढून आमच्या असंख्य अशा श्रोत्यांसाठी या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल आमच्या असंख्य श्रोत्यांकडून, आकाशवाणी परिवाराकडून आम्ही आपल्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी, आताच आपण अल्निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी वसंत वैजनाथ जारीकोटे, सहाय्यक कृषी अधिकारी नांदेड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: 1872 जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
3: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
4: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:30 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
2: हम स्विट्जरलैंड की इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट लॉन्च करने जा रहे हैं.
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले. भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य

सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. ओला उबर सारख्या ऍप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना.
एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्य

0: राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: पर ओ मैंने तेरे ही भरोसे हनुमान सागर में नैया डारे दई.
2: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम बस कुछ ही पलों में.